वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी. 5:41 झालेली आहेत. कार्यक्रमाच्या शेवटाकडे हळूहळू आपण येत आहोत. आणि हल्ली खूप सारे डे साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे बरं का. कधी कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी टीचर्स डे, जवळच येऊन ठेपलेला आहे हा टीचर्स डे. कधी चॉकलेट डे, कधी फ्रेंडशिप डे, कधी वुमन्स डे. वर्षभरातला जवळपास प्रत्येक दिवस कुठल्या तरी डेसाठी अगदी फिक्स केलेला असतो. कसं आहे, आपल्याकडे अशा प्रकारचे डे साजरे करण्याची आवश्यकताच नाही, कारण फक्त त्या डेच्या दिवशीच नाही तर संपूर्ण वर्षभर आपण या लोकांचा, या व्यक्तीचा सन्मान करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे असं माझं तरी प्रांजळ मत आहे बरं का. पण आता आपल्याकडे आपलं सध्याचं जे जीवन आहे, धकाधकीचं, धावपळीचं आहे, या सगळ्यामध्ये खरी गरज आहे ती स्ट्रेस फ्री डे, नो चिडचिड डे किंवा ॲप्रिसिएशन डे, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, नो कंप्लेंट डे सारखे डे साजरे करण्याची. आपण आयुष्य आनंदाने जगतच नाही, कायम कायम कसली तरी कंप्लेंट करीत असतो. आज काय, त्याच्या हात साखरच कमी होती, भाजीत मिठच जास्त होतं, गाडीत पेट्रोलच नव्हतं, तिथं पंखाच नव्हता, त्यानं मला विचारलंच नाही, मला बसायला खुर्चीच दिली नाही, त्यानं मला निमंत्रणच दिलं नाही, पायात घालायला चांगले पॉलिश केलेले शूज नाहीत किंवा अगदीच किरकोळ म्हणजे चांगले कपडे नाही, माझ्याजवळ चांगला मोबाईलच नाही, आणि बरच बरच काही बरं का. नुसती कंप्लेंट कंप्लेंट आणि कंप्लेंट, खूप साऱ्या तक्रारी. अरे आपण कधी खुश राहणार, जे आहे त्यात खुश राहता येऊ शकत नाही का. एखाद्या दिवशी चहात साखर कमी झाली म्हणून एवढी चिडचिड करायची काही आवश्यकता नाही. झाली तर झाली, कमी साखर कोणी मुद्दामून करतं का, नाही की नाही. आपणच आपलं निरीक्षण करूया ना, आपण किती गोष्टींवर उगाचच चिडचिड करत असतो, दिवसभरात किती तक्रारी करत राहतो, आणि मग ठरवून टाकूया एक दिवस, हा किमान एक दिवस, अगदी सगळ्याच दिवशी शक्य नाही आहे, हळूहळू आचरणात आणूया, पण एक दिवस तरी नो कंप्लेंट डे साजरा करूया. खरं तर एरवी हे सगळे डेज जे असतात ते वर्षातनं एकदाच असतात, पण आपण हा नो कंप्लेंट डे तक्रार मुक्त दिवस असं म्हणू शकतो मराठीत तर, महिन्यातनं एकदा, मग हळूहळू आठवड्यातनं एकदा, आणि मग सवय झाल्यानंतर रोजच्या रोज साजरा करूया. बघा, एक वेगळीच मजा, आणि माझं जे म्हणणं आहे, एक वेगळाच आनंद समाधान नक्कीच मिळू शकेल या नो कंप्लेंट डेमुळे. आणखी अशाच गप्पा चालू राहणार आहेत वंदन या कार्यक्रमात स्वप्नासह.

वंदन हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि असं म्हटलं जातं की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आता या निसर्गात क्षणाक्षणाला वेगवेगळे बदल होत असतात. एक सुंदर वाक्य माझ्या वाचनात आलं होतं, आणि ते वाक्य असं की यू मस्ट चेंज इफ यू वॉन्ट टू चेंज. म्हणजेच काय, तर तुम्हाला बदलावंच लागेल जर तुम्हाला बदल पाहिजे असेल तर. हां, निसर्गात जे काही अचानक बदल होत असतात त्या सर्व बदलांना जुळवून घेण्यासाठी आपल्याला शिकावं लागेल. आता कसं आहे, सध्याची जगाचं जर परिस्थिती बघितली तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. या स्पर्धेत जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला आपली मानसिक सक्षमता खूप वाढवावी लागेल, तरच या जीवघेणा स्पर्धेमध्ये आपण टिकू शकू ना. तसंच ही पण गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की पडझड हा निसर्गाचा नियम आहे, तो आयुष्याला सुद्धा लागू होतो. आपल्या आयुष्यात अनेक पडझडी होत असतात. आपण जर या नियमाला थोडं समजून घेतलं ना, तर आपल्याला अपयश पचवताना, नुकसान सहन करताना याचा नक्कीच उपयोग करता येईल. आता कसं आहे, आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे घडत असतीलही, परंतु ही खात्री देता येत नाही की अशीच परिस्थिती भविष्यात सुद्धा असेल. ही गोष्ट जर आपण समजून घेतली तर भविष्यात येणाऱ्या संकटाचा सामना सुद्धा अगदी हिमतीने आपण करू शकू. आपल्याला बऱ्याचदा अचानक आलेल्या अपयशाचा सामना करताना, नुकसान सहन करताना खूप जास्त त्रास होतो. या गोष्टी सहजासहजी आपण सहन करू शकत नाही, पण पडझड हा जर निसर्गाचा नियम असेल तर या गोष्टी होतच राहणार हे आपल्याला समजून घ्यावं लागेल, आणि मग ते आचरणात सुद्धा आणावं लागेल. थोडक्यात काय, त्या सगळ्याची अंमलबजावणी करणंसुद्धा खूप गरजेचं आहे. आयुष्यात बदल होणं हे अटळ असेल तर मग त्या बदलाला विरोध करून उपयोग नाही ना. त्यापेक्षा झालेला बदल अगदी जशाचा तसा स्वीकारून त्या बदलासोबत जुळवून घ्यायला आपल्याला शिकावं लागेल. एक सुंदर प्रार्थना आहे बरं का, की हे ईश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकते किंवा बदलू शकतो त्या गोष्टी बदलण्याचं सामर्थ्य मला दे. हे ईश्वरा, ज्या गोष्टी मी बदलू शकते त्या गोष्टी बदलण्याचं सामर्थ्य मला दे, आणि ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या गोष्टी स्वीकारण्याचं सामर्थ्य मला दे. आणि मी जे बदलू शकते आणि जे मी बदलू शकत नाही यामधला मुख्य म्हणजे मला फरक कळू दे. मला वाटतं हा जरी बदल आपण आपल्या आचरणात आणला ना, तरीसुद्धा आपलं आयुष्य खूप जास्त आनंदी आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे का, समाधानी होऊ शकेल.

5:55 झालेली आहेत मंडळी, आणि वंदन या कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. यानंतर ठीक 6:00 आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र, आणि 6:05 रेनबो फंडे हा कार्यक्रम घेऊन पुन्हा एकदा तुमच्यासोबत असणार आहेच. तेव्हा वंदन या कार्यक्रमापुरती स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स।
1: फेसबुक इन स्काई, व्हाट्सएप इन लाइफ, मान मोड़ काम, इतनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे,
2: रेनबो फन डे, रेनबो फन डे,
1: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकर इतिहास, स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फन डे, रेनबो फन डे।
3: नमस्कार, श्रोते हो 107.1 मेगाहर्ट्ज वर तुम्ही ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा। कार्यक्रम सुरू झाला आहे रेनबो फन डे आणि या कार्यक्रमात मी स्वप्ना सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते।

श्रोतेहो, यानंतर आपण ऐकणार आहोत हवामान वृत्त. कुलाबा इथं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस, किमान तापमान 27 अंश सेल्सिअस, हवेतील सापेक्ष आर्द्रता 86%, तर सांताक्रूज इथं कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान 26 अंश सेल्सिअस आणि हवेतील सापेक्ष आर्द्रता 86% नोंदवण्यात आलेली आहे. पावसाची सरासरी नोंद 2.3 मिलीमीटर इतकी करण्यात आलेली आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 32 आणि 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेनं नोंदवलेली आहे. गोवा किनारपट्टी आणि नजीकच्याच पश्चिम मध्य अरबी समुद्रामध्ये ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, त्यामुळे मच्छीमार बांधवांनी या काळात योग्य ती काळजी घ्यावी. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढल्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहील आणि पावसाच्या हलक्या सरींची शक्यता नोंदवण्यात आलेली आहे. याबरोबर हे हवामान वृत्त संपलं.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणकेतील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।

0: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो।

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी आणि 6 दशकांहून अधिक काळ मराठी सुगम संगीत आणि भावगीत विश्वात आपलं योगदान देणारे प्रख्यात मराठी संगीतकार श्रीनिवास खळे अर्थातच सगळ्यांचे परिचयाचे खळे काका 2 सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिवस आहे। त्यांनी अनेक भक्तिगीतं आणि भावगीतांना अजरामर संगीत दिलेलं आहे आणि त्या संगीतासाठीच ते ओळखले जातात आणि आजच्या रेनबो फंडे या कार्यक्रमात आपण त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा एक वेगळाच अनुभव घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत एका छानशा गीतानं आणि मग आपला संवाद असाच चालू राहणार आहे रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह।

तसं पाहिलं गेलं तर संगीतकार बरेच झाले, पुढे होतही राहतील, पण आयुष्यभर आपल्या तत्वांशी जराही तडजोड न करता आपल्याशीच प्रामाणिक राहणारे आणि आपल्या मतांशी घट्ट चिकटून राहणारे संगीतकार फार थोडे आढळतात. कसं आहे ना मंडळी, प्रत्येक संगीतकाराची स्वतःची अशी एक शैली असते आणि साधारणपणे 3 मिनिटाच्या गाण्यात प्रयोगशीलता तशी फार अवघड गोष्ट आहे, नाही का? चालीचा आकृतीबंध, त्या अनुषंगानं केलेली वाद्यांची रचना, इथं खऱ्या अर्थानं संगीतकाराची चमक दिसून येते. या 3 मिनिटाच्या गाण्यात प्रत्येक सेकंद हा फार मौल्यवान असतो, जो त्या रचनेशी सतत गुंतलेला असतो. आणि अशा सगळ्या वैशिष्ट्यांचा समन्वय ज्यांच्या रचनेमध्ये वारंवार आढळून येतो असे संगीतकार म्हणजेच श्रीनिवास खळे, ज्यांनी स्वतःची अशी एक स्वतंत्र शैली निर्माण केलेली आहे. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1926 रोजी बडोदा इथं झाला. खळे यांनी भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना अगदी 6 दशकांहून जास्त काळ संगीत मोहिनी घातलेली आहेच. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्ष नोकरी केल्यानंतर खळेंनी मुंबई गाठली, पण त्यांना काम मिळेना. या काळात त्यांना त्यांच्या एका मित्राची अतिशय मोलाची मदत झाली. इथंच त्यांची ओळख के दत्ता म्हणजेच दत्ता कोरगावकर या संगीतकाराशी झाली. खळ्यांनी मग कोरगावकर साहेबांचे सहाय्यक संगीतकार म्हणून काम करायला सुरुवात केली. याच काळात काही चित्रपटाच्या संगीत दिग्दर्शनाच्या स्वतंत्र संधी सुद्धा त्यांच्याकडे चालून आल्या होत्या, मात्र ते चित्रपट काही कारणांमुळे पूर्ण झाले नाहीत आणि मग इथे मात्र खळे काकांचे सगळे कष्ट वाया गेले. तिथे त्यांना विलक्षण नैराश्य आलं होतं. आपल्या जवळची बाजाची पेटी विकून टाकून संगीताला रामराम ठोकावा की काय आणि काहीतरी दुसरंच नोकरी शोधावी अशा टोकाच्या निर्णयाप्रत ते आले होते, पण अशा वेळेला त्यांच्या पत्नीनं त्यांना धीर दिला आणि या प्रसंगातनं सुखरूप बाहेर काढलं. बऱ्याच प्रयत्नांनंतर 1952 साली त्यांची गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती बदके पिले सुरक ही 2 गाणी असलेली पहिली तबकडी प्रसिद्ध झाली. आशा भोसले यांनी गायलेली ही गाणी तेव्हा लोकप्रिय झालीच आणि त्याबरोबरीनं लोकप्रिय झाले संगीतकार श्रीनिवास खळे. आणि या दोन्ही गाण्यांनी खळ्यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी दिली आणि मग खळे एक संगीतकार म्हणून मान्यता पावली.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्ही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो।

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याविषयी आपण बोलत आहोत. आणि खळ्यांच्या जर चाली तुम्ही बघितल्यात तर त्या गायकी ढंगाच्या असतात, जिथं गायकाच्या गळ्याची खऱ्या अर्थानं सत्वपरीक्षा असते. त्यांचं गाणं ऐकताना फार सुंदर सहज वाटते, पण जर प्रत्यक्षात गायला घेतले तर त्यातलं अवघड पण दिसायला लागतं. मुळात या संगीतकारानं कधीही वाचली कविता लावली चाल असा सरधोपट रस्ता अंगीकारलाच नव्हता. प्रत्येक कविता ही काव्य म्हणून दर्जेदार असणं ही आवश्यक अट मानली, आणि म्हणूनच त्यांची गाणी ऐकताना ती कविता म्हणून सुद्धा वेगळ्या पद्धतीनं त्याचं आकलन करता येतं. अर्थात याचं श्रेय संत तुकाराम, मंगेश पाडगावकर अशा दिग्गज कवींकडे जातंच, पण या कवींनी लिहिलेली प्रतिभासंपन्न रचना तितक्याच आर्तपणे सादर करण्याची ताकद खळे काका यांचीच. अर्थातच सगळीच गाणी कविता चांगली असं नव्हं, तर काही काही गाणी जी आहेत त्यांच्या चालीसुद्धा खळ्यांनीच द्यावा असंच पद्धतीच्या. अगदी उदाहरण देखील द्यायचं झालं तर कंठातच रुतल्या ताना सारखे गाणं खळ्यांनी द्यावं, अन्यथा सहज सख्या एकदाच येई सांजवेळी सारखं नितांत रमणीय शृंगाराचं गाणं हीच तर या संगीतकाराची खरी शैली आहे असं म्हणावंसं वाटतं. 1 मे 1960 हा महाराष्ट्र राज्य स्थापनेचा दिवस, आणि यासाठी खास राजा बनेंनी 2 महाराष्ट्र गीतं लिहिली होती. त्यापैकी एक म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा हे गीत शाहीर साबळे यांनी गायलेलं आणि खळे साहेबांनी त्याची चाल बांधली. आजही हे महाराष्ट्र गीत अतिशय लोकप्रिय आहे. ही पावती जितकी राजा बढे यांच्या काव्याला आणि शाहिरांच्या गायनाला आहे तितकीच ती खळे साहेबांच्या संगीताला सुद्धा आहे. दुसरं महाराष्ट्र गीत म्हणजे महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय जय जय राष्ट्र महान हे गाणं सुद्धा प्रचंड लोकप्रिय ठरलं.

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांचा सांगीतिक प्रवास आपण उलगडत आहोत. आणि साधारणपणे म्हणजे मराठी भावगीत आणि सुगम संगीताचा जर प्रवास सुरू आपण करायचं म्हटलं तर 1940 सालापासून जी एन जोशांपासून हा प्रवास सुरू होतो. आणि तेव्हांच्या जेव्हा रचना आपण बघतो तेव्हा लक्षात येतं की तेव्हापासूनच्या रचनांवर मास्टर कृष्णा राव यांचा प्रभाव फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो. मराठी नाट्यसंगीताचा सुद्धा प्रभाव आहेच आणि हा प्रभाव जवळपास 20 वर्ष आढळत होता. आणि या प्रभावापासून दूर स्वतःची स्वतंत्र शैली तयार करण्यात ज्या संगीतकारांना यश मिळालं त्यातलंच अतिशय नंबर 1 नाव म्हणजेच श्रीनिवास खळे. या माणसाने आयुष्यात स्वतःच्या शैलीशी कधीच तडजोड केली नाही पण नेहमीच स्वतःच्या मर्जीनुसार चाली बांधल्या. आता खळे काकांच्या चाली या अतिशय गोड असतात असं म्हटलंच पाहिजे. बघा ना, शुक्र तारा हे गाणं गोड आहेच पण आपण जर बारकाईनं हे गाणं ऐकलं ना तर सहजपणे लक्षात येईल की या गाण्यात गायलेला प्रत्येक शब्द हा त्या आशयाशी अतिशय तलमपणे सुसंवाद साधतोय. याच गाण्यातल्या लाजऱ्या माझ्या फुलारे ही ओळ ऐका, किती संथपणे आणि लईशी एकरूप झालेली असेल. प्रणयाचे अत्यंत मुग्ध चित्र या कवितेत आहे आणि तोच भाव अतिशय संयतपणे शांतपणे संगीतकारानं साकारलेला आहे. अर्थात शुक्रतारा ही एक रचना आहे अशा कितीतरी रचना खळे काकांच्या आपल्याला उदाहरणासाठी घेता येईल. शुक्रतारा या गाण्याचा उल्लेख झालेला आहेच तर या गाण्याचा छान आस्वाद घेऊया आणि मग आपला संवाद असा चालू ठेवूया रेनबो फंडे या कार्यक्रमात स्वप्नासह.

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याविषयी आपण बोलत आहोत आणि खळे काकांच्या चाली फार संत असतात पण त्या लईला अतिशय अवघड असतात आणि गायकाची खरी परीक्षा इथंच सुरू होते. काही काही ठिकाणी तर लई इतकी अवघड असते की साध्या सुद्धा गळ्याला अजिबात मिळणारी नसते. भेटी लागी जीवा हे गाणं अगदी पहिल्या स्वरापासून अवघड लईत सुरू होतं, त्यामुळे ऐकतानाच आपल्याला कळून चुकतं की हे गाणं खूप अवघड आहे. पण नीज माझ्या नंदलाला हे गाणं सुरुवातीला अतिशय ठयलईत सुरू होतं आणि मग पहिल्या अंतरानंतर लय फार वरच्या पट्टीत जाते आणि परत दुसऱ्या ओळीला मूळ लय मिळते, त्यामुळे ही रचना गायला फार अवघड होऊन जाते. अगदी प्रसिद्ध गाण्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर या चिमण्यांनो हे गाणं पुर्या धनश्री रागात ती पहिली ओळ आणि दुसरी ओळ मारवा रागात बांधलेली आहे. ज्यांना रागदारी संगीताचं अंग आहे त्यांना लगेच यातला नेमका फरक कळून चुकेल. खळ्यांची चाल अवघड असते म्हणजे काय यासाठी या गाण्याचं आपण जर थोडंसं विश्लेषण केलं तर बघा ना, या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे अपुल्या. आता जरा बारकाईने ऐकलं तर पहिली ओळ पुर्या धनश्री रागातली, दुसरी ओळ मारवा रागातली आणि या दोन्ही रागांचं चलन पाहिलं तर असं दिसेल की या चालीत दोन्ही रागांच्या सावल्या तरळलेल्या आहेत. आता लईचा भाग बघा हा. पहिल्या ओळीत फिरा शब्दातल्या रा शब्दावरून रे शब्दावर येताना किंचितसा विराम आहे आणि मग तिथे हळवा कोमल निषाद आहे. फिरा या शब्दावरून रे शब्दावर येताना जी लय आहे ती फार गुंतागुंतीची आहे आणि तो जो विराम आहे ना तो इतका जीवघेणा आहे की शब्दात मांडणं जमत नाही आणि आपण मनोमनच श्रीनिवास खळ्यांना दाद देण्याव्यतिरिक्त काहीही करू शकत नाही.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेव।

ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याविषयी आपण बोलत आहोत आणि खळे यांनी कधीच भरमसाट वाद्यांचा वापर केला नाही. बहुतेक वेळा व्हायोलिन सारख्या वाद्यांवरच त्यांनी रचना पेलली. कधी बासरीचा अवघड तुकडा आणि अतिसंथ तबल्याची साथ यातूनच गाणं त्यांचं सुरू झालेलं आहे. त्यांनी कधी वाद्यातून नवीन प्रयोग करण्याचा हव्यास धरला नाही तर वेगवेगळे लयीचे बंध शोधून त्यानुरूप त्यांनी रचना केल्या. कवितेला नेहमीच अग्रक्रम देण्याचा त्यांचा आग्रह होता आणि त्याचं महत्वाचे कारण म्हणजे कवितेवर काव्यावर असलेली त्यांची निष्ठा आणि म्हणूनच त्यांची गाणी कविता आपल्याला अर्थपूर्ण दिसतात. मागे एकदा संगीतकार यशवंत देव यांनी गाण्याचे त्यांचे स्वतःचं असं एक मर्म सांगितलं होतं. ते म्हटले होते की गाण्याची चाल ही कवितेतच दडलेली असते, आम्ही फक्त ती शोधून काढतो. पण यावरूनच काव्य हा गाण्याचा किती महत्वाचा घटक असतो हे अधोरेखित होतं आणि त्यातूनच खळे यांच्या चालीसुद्धा हा अर्थ अगदी अमूर्तपणे आपल्याला दिसून येतो. खळ्यांनी फक्त भावगीतं दिली असे नाही तर कळीदार कपोरी पान सारखी खानदानी बैठकीची लावणी सुद्धा सादर केली. या बैठकीच्या लावणीवरनं एक किस्सा आहे की बैठकीची लावणी असा एक कार्यक्रम पु ल देशपांडे अशोक रानडे यांनी सादर केला होता आणि पुलांचं संचालन अर्थातच अभ्यासक दृष्टिकोनातनं अशोक रानडे यांचं संचालन हा एक वेगळाच असा कार्यक्रम अनुभवाला आला होता. आणि तेव्हा अशोक रानडे यांनी एक विवेचन केलं होतं, ते म्हणजे बैठकीची लावणी ही उत्तर भारताच्या ठुमरीला महाराष्ट्रानं दिलेलं उत्तर आहे. अर्थातच जेव्हा या वाक्याचा आपण स्वतंत्रपणे विचार करू लागतो ना, तेव्हा या वाक्यातला अर्थ लक्षात यायला लागतो. कारण कळीदार कपोरी पान ही लावणी ऐकताना याचं नेमकं प्रत्यंतर येतं. ठुमरीतली लाडीक आणि आव्हानात्मक जो काय ठुमरीतला शृंगार असतो तो आणि त्याचबरोबर जाणवणारी एक भाववृत्ती यांचं नेमकं आणि लोभस असं दर्शन या लावणीतनं दिसून येतं. अर्थातच सुलोचना चव्हाण यांचे हे स्वर आणि खळे काकांचं संगीत यामुळे ही लावणी आजही आपल्याशी वाटते.

1968 सालापासून खळेंनी HMV मध्ये संगीतकार म्हणून नोकरी सुरू केली आणि त्यानंतर अभंग तुक्याचे हा संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा संग्रह लता मंगेशकर आणि अभंगवाणी पंडित भीमसेन जोशी यांच्याकडून गाऊन घेतली. दोन्हीही खूप गाजले. भावगीत भक्तिगीतांव्यतिरिक्तच बोलकी भावली, जिव्हाळा, पोरकी, पळसाला पाने तीन, यंदा कर्तव्य आहे, सोबती यासारख्या चित्रपटांना श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलं होतं. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये गीतांना खळेंनी जरी संगीतबद्ध केलं असलं तरी त्यांचं खरं योगदान हे मराठी भावगीत या गीतप्रकारामध्ये आहेच. त्यांनी संगीत क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानासाठी त्यांना लता मंगेशकर पुरस्कार, सूरसिंगार पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, संगीतरत्न पुरस्कार, स्वररत्न पुरस्कार आणि भारत सरकारचा मानाचा समजला जाणारा पद्मभूषण पुरस्कार या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 2 सप्टेंबर 2011 या दिवशी वृद्धापकाळानं श्रीनिवास खळे यांचं निधन झालं. तरीही त्यांच्या गाण्यांमधून ते कायम आपल्यासोबत असणार आहेच. FM रेनबो परिवारातर्फे या श्रेष्ठ संगीतकाराला मानाचा मुजरा.

0: श्रोतो, यानंतर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन श्रीहरी गोकर्णकर. प्रसारित होतोय कार्यक्रम सुभाषित गुंजनम.
1: सुभाषित गुंजनम, सुभाषित गुंजनम, सुभाषित गुंजनम.
2: नमस्कार मंडळी. आपल्या दैनंदिन जीवनात अनेकदा अशी परिस्थिती येते की तिथं नक्की कसं वागावं हे आपल्याला समजत नाही. कधी आपण खूप दयाळूपणाने वागतो आणि लोक आपला गैरफायदा घेतात, तर कधी आपण उगाचच खूप कठोर वागतो आणि आपले नातेसंबंध बिघडवून घेतो. माणसाने वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार स्वतःच्या

0: प्राप्यधितिष्ठते।
1: जो माणूस योग्य वेळ आल्यावर दयाळू होतो आणि योग्य वेळ आल्यावर कठोर बनतो तोच माणूस आयुष्यात सर्वात मोठं यश प्राप्त करतो आणि आपल्या वाटेत येणाऱ्या सर्व संकटांवर मात करतो। या श्लोकाद्वारे कवीने असा संदेश दिला आहे की माणसाचा स्वभाव हा एका साच्यात अडकलेला नसावा, त्यात परिस्थितीनुसार बदलण्याची क्षमता असावी। मंडळी, आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात जिथे राग किंवा हट्ट चालत नाही, तिथे नम्रता, प्रेम आणि समजूतदारपणा दाखवावा लागतो। जसे घरच्यांशी, मित्रांशी किंवा लहान मुलांशी वागताना आपल्या मनात दया आणि स्वभावात मऊपणा असावा लागतो। तिथे अहंकार बाजूला ठेवून ऐकून घेणं गरजेचं असतं, किंवा जेव्हा कधी आपली चूक होते तेव्हा ती मान्य करून नम्रपणे माफी मागण्यातच शहाणपण असतं, तिथे विनम्र होण्याने वाद मिटतात। पण असं असलं तरी नेहमीच मऊ राहून चालत नाही, योग्य वेळी कठोर होणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं। जेव्हा आपल्यावर किंवा आपल्या माणसांवर अन्याय होत असतो तेव्हा शांत न बसता रणरागिणी किंवा सिंहासारखं कठोर रूप धारण करावंच लागतं। किंवा एक व्यवस्थापक, व्यावसायिक, घरातील प्रमुख म्हणून काम पाहत असताना जर कोणी नियमांचं उल्लंघन करीत असेल तर तिथे कठोर होऊन निर्णय घ्यावेच लागतात। इतकंच नव्हे तर स्वतःच्या आळसावर मात करताना किंवा वाईट सवयींना नाही म्हणताना देखील मनाशी कमालीचं कठोर व्हावं लागतं। हा श्लोक आजच्या कॉर्पोरेट जगतामध्ये, राजकारणात आणि अगदी कौटुंबिक जीवनातही 100% लागू होतो। यालाच आज आपण इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतो। जर एखादा व्यक्ती नेहमीच कठोर असेल तर लोक त्याचा तिरस्कार करतील, जर तो नेहमीच मऊ असेल तर लोक काम करणार नाहीत। म्हणूनच व्यक्तीने परिस्थितीनुसार स्वभावात लवचिकता आणावी, ज्यामुळे तो सर्व संकटांवर मात करून उत्तम यश प्राप्त करील। आणि हाच अर्थ कवीने किती मोजक्या शब्दात मांडला आहे, नाही का?

नुकताच आपण कार्यक्रम ऐकलाच सुभाषित गुंजनम, यानंतर हे छानसं गीत, आणि या गीतानंतर ठीक 7:10 आपण ऐकू शकणार आहात मराठी बातमीपत्र, आणि त्यानंतर 7:20 पुन्हा एकदा आपली भेट होणार आहेच रेन व फंडे या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात. तेव्हा ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन। 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर। केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात। नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश। आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। आता सविस्तर बातम्या। दहशतवादाच्या बाबतीत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते। या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली। या जाहीरनाम्यात भारताच्या प्राधान्यक्रमांना महत्वाचं स्थान मिळालं आहे, तसंच एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या संकल्पनेचा जाहीरनाम्यात पुनरुच्चार करण्यात आला। दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या GDP वाढीबाबत देशवासियांचं अभिनंदन केलं आहे। आत्मनिर्भरतेवर भर देताना परदेश दौरे आणि सोने खरेदी टाळण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे। समाज माध्यमावरील एका दृकश्राव्य संदेशात पंतप्रधान म्हणाले,
1: देशवासियों को बहुत बहुत बधाई। 7.8% ग्रोथ, देश खुशियों से भर गया है। लेकिन देशवासियों को मैं बधाई देता हूं उनके संकल्प शक्ति के लिए, उनके पुरुषार्थ के लिए। एक सामूहिक शक्ति का एक प्रतिबिंब है। दुनिया युद्ध में डूबी हुई है, चारों तरफ युद्ध की खबरें आ रही है। 2020 में कोविड काल से लेकर अब तक कहीं पर भी

धोरण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं. शासनाच्या सर्व विभागांच्या सहभागातून हे धोरण राबवण्यात येणार असून ग्रामीण पातळीपासून ते जिल्हा विभाग आणि मंत्रालयीन स्तरापर्यंत विविध विभागांना जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात आलं आहे. विविध विभागांच्या सहकार्यानं अशा प्रकारे सर्वसमावेशक अभियान राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणात इयत्ता पाचवीपासून अंमली पदार्थांच्या जनजागृतीबाबत किमान एक धडा समाविष्ट करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. पुणे जिल्ह्यातील कुकडी पाटबंधारे प्रकल्पाच्या कामासाठी चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता कालच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत देण्यात आली. त्यानुसार या प्रकल्पासाठी 5,704,50,00,000 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यातील टंचाईग्रस्त भागातील सिंचन सुविधांना बळकटी मिळणार आहे. सोलापूर शहरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुणे नाका ते बोरामणी नाक्यापर्यंतच्या चार पदरी उन्नत मार्गिकेला आवश्यक निकडीचा सार्वजनिक प्रकल्प म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या उन्नत मार्गामुळे सोलापूर शहरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळणार आहे. शासकीय निमशासकीय बैठका आणि शासकीय कार्यक्रमादरम्यान तसंच शासकीय उपाहारगृहात आरोग्यदायी अल्पोपहार आणि जेवण उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला. केंद्र सरकारनं साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी असलेल्या साखरेच्या साठ्याची मर्यादा 4,000 क्विंटल्सवरून 2,000 क्विंटल इतकी कमी केली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशी साखर उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी तसंच साखरेची साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी सरकारनं 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीसाठी हा निर्णय लागू केला आहे. दरम्यान केंद्रीय अन्न मंत्रालयानं सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या 15 आठवड्यासाठी 13,00,000 मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. परिणामी घाऊक बाजारातील साखरेच्या दरात प्रति क्विंटल सुमारे 500 रुपयांनी घट झाली. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून जुलै महिन्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. त्याचबरोबर या प्रकरणाचा पाठपुरावा किंवा तपास केला जाऊ नये असंही खंडपीठानं आदेशात नमूद केलं आहे. हा आदेश संपूर्ण देशासाठी लागू करण्यात आला आहे. याच कालावधीत झालेल्या आंदोलनाच्या घटनांबाबत कोणत्याही राज्यानं किंवा केंद्रशासित प्रदेशानं नवीन FIR दाखल करू नये असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. मात्र जंतरमंतर इथल्या आंदोलनात उपस्थित असलेल्या 2,873 व्यक्तींची पार्श्वभूमी गंभीर गुन्हेगारी स्वरूपाची असल्यामुळे त्या FIRचा तपास पुढे चालू ठेवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. न्यायालयाच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं 5 सप्टेंबरचं नियोजित आंदोलन रद्द केल्याची घोषणा CJP केली आहे. राज्यात सॉइल टू सिल्क आत्मनिर्भर रेशीम ग्राम या संकल्पनेच्या माध्यमातून रेशीम शेतीची लागवड ते मूल्यवर्धित उत्पादन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्य साखळी गाव पातळीवर उभारण्यात येणार असल्याची माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. या प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे. यामुळे उत्पादन आणि उत्पादकता वाढण्यासोबतच गुणवत्तेत सुधारणा होईल आणि शेतकऱ्यांना बाजारपेठेशी थेट जोडणं शक्य होईल. प्रगत रेशीम गावांना रोल मॉडेल रेशीम ग्राम म्हणून विकसित करून त्यांची यशोगाथा राज्यातल्या इतर गावांपर्यंत पोहोचवण्यात येईल. यातून राज्यात रेशीम शेतीची नवी चळवळ उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे अशी माहिती सावकारे यांनी दिली. राज्य शासनाच्या महसूल आणि वन विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या भूमी प्रशासनासाठीच्या महाभूमी स्टॅक प्रणालीचा प्रारंभ काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रणालीमुळे राज्यातील सर्व जमिनींच्या मालकी हक्काबाबतची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार असल्यानं राज्यातील गुंतवणूक आणि आर्थिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. गणेशोत्सवातली प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं कोकणातील विविध स्थानकांसाठी मुंबई, पुणे आणि नागपूर इथून एकंदर 262 विशेष गाड्यांच्या फेऱ्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये 200 आरक्षित आणि 62 अनारक्षित विशेष गाड्यांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सवादरम्यान अर्थात 14 ते 25 सप्टेंबर या कालावधीत लेझर लाईटच्या वापराला मनाईचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले.

केले आहेत. या आदेशांचा भंग केलेला आढळून आल्यास संबंधित व्यक्ती संस्था तसंच मंडळांवर न्यायालयीन तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल असं या आदेशात म्हटलं आहे. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पुणे पॅटर्न तयार करण्याचा निर्धार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला आहे. ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या कमी राहिलं आहे. शासनानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कोकण विभागात सरासरीच्या 68%, पुणे विभागात 50%, नागपूरमध्ये 46% आणि नाशिकमध्ये 43% पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात सरासरीच्या 29%, तर अमरावती विभागात 21% पाऊस झाला. बीड, लातूर आणि बुलढाणा जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे पिकांचं नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची मागणी शेतकरी हक्क मोर्चानं केली आहे, तर लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेनं पिंपळफाटा इथं रास्ता रोको आंदोलन केलं. बुलढाणा जिल्ह्यातही दुष्काळ जाहीर करून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटानं केली आहे. हवामान. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी, विदर्भात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेला आवाहन. 2029 पर्यंत राज्यातून अंमली पदार्थांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी तयार करण्यात आलेलं सर्वसमावेशक धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर. केंद्र सरकारकडून साखरेच्या घाऊक विक्रेत्यांसाठी साखर साठ्याच्या मर्यादेत कपात. नीट पेपरफुटीबाबतच्या विद्यार्थी आंदोलनासंदर्भातले सर्व FIR रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश. आणि ऑगस्ट महिन्यात पावसाची ओढ, बीड, लातूर, बुलढाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रेनबो फंडे हा कार्यक्रम सुरू आहे मंडळी, आणि आज आहे जागतिक नारळ दिवस. 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीने रुजवलेले संस्कार जगन्मान्य झाले आणि 2009 पासून आजचा दिवस अर्थातच 2 सप्टेंबर हा दिवस जागतिक नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो. श्रीफळ याचे आपल्या सगळ्या जीवनात सगळ्यांच्याच जीवनामधलं महत्व

0: व अपरंपर आहे, कारण गर्भार स्त्रीची ओटी श्रीफळाने भरली जाते. इथंच हे जन्मभर नातं जुळतं. श्रीफळ हे देवाच्या पूजेत हवं. प्रत्येक कार्याचा शुभारंभ श्रीफळ फोडून केला जातो. बाप्पाच्या मोदक प्रसादात हवं, दिवाळीत करंजीत हवं, श्रावण पौर्णिमेला तर पौष्टिक नारळी भात हवाच, समुद्र किनारपट्टीवर लोकांच्या नित्यहारात हे नारळ खोबरं हवंच. देवाची करणी आणि नारळात पाणी ही भावना आहे. आणि एवढ्या उंच लागणाऱ्या फळात पाणी येणं ही देवकृपाच नाही का? प्रत्येक सन्मान होतो तो श्रीफळाने, आणि निरोपावेळी सुद्धा हवं हे श्रीफळ ज्याला नारळ देणं असं सुद्धा संबोधलं जातं. आज जगात नारळ उत्पादक म्हणून इंडोनेशिया फिलिपाईन्स नंतर भारताचा तिसरा क्रमांक आहे, आणि म्हणूनच नारळाचं महत्व पटवण्याच्या दृष्टिकोनातनं आजचा हा जागतिक नारळ दिवस. नारळ हा कल्पवृक्षच आहे. या वृक्षाचं खोड, फळ, पान म्हणजे झावळ्या हे सगळंच मानवी जीवनात उपयोगाला असतंच. याच्या झावळ्यापासून तयार होणारे स्वच्छता करणारे झाडू, खराटे हजारो वर्ष वापरले जात आहे. खोडाचा उपयोग शेतीसाठी, पाण्याचा पाट काढण्यासाठी होतो. नारळाच्या किशीपासून सुंभ बनवतात. काथ्याच्या गादीवर झोपणं हे सुद्धा आरामदायी, आरोग्यदायी असल्यानं जगभर त्याचा वापर होतोय. नारळाच्या खोबऱ्यातून तेल निघतं. नारळ पाण्याचं पोषण मूल्य अधिक आणि आरोग्यदायी म्हणून जगन्मान्य आहेच. पोटॅशियमने परिपूर्ण असणारं हे नारळाचं पाणी आजारी व्यक्तीसाठी फारच उपयुक्त. नारळाचं तेल केसांच्या चांगल्या पोषणासाठी, घरी नित्य अन्नपदार्थात सुद्धा वापरलं जातं. कुठल्याही खताशिवाय केवळ निसर्गकृपेनं वाढणारं हे नारळचं झाड. नारळ वरून टणक कठोर असलं तरी आत मात्र कोमल असतं. तसंच व्यक्तिमत्व असावं हा नारळाचा आदर्श. कल्पवृक्ष जो मागेल ते देतो. तुकाराम महाराज सांगतात की खऱ्या संतांचा स्वभाव किंवा उपदेश हा वरून कठोर वाटू शकतो, परंतु आतून तो अत्यंत प्रेमळ आणि कल्याणाचा असतो. आणि त्यासाठीच त्यांनी नारळाची उपमा दिलेली आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, कल्पवृक्षापाशी मागती ते मिळे, काय त्या सुफळे उणे आहे. कल्पवृक्षाकडे आपण जे मागू ते मिळतं, त्याच्याकडे फळांची किंवा देण्याची कधीही कमतरता नसते. अगदी त्याचप्रमाणे आपला देव हा भक्तांसाठी कल्पवृक्ष आहे. त्याच्या चरणी लीन झाल्यावर मानवाच्या सगळ्या इच्छा, भवबंधनांचे क्लेश दूर होतात, अशा या श्रीफळाचे महत्त्व सांगणाऱ्या गुरूंची परंपरा लाभलेली. देवपूजा करताना या श्रीफळाचा सन्मान केला जातो. आणि म्हणूनच आजचा हा जागतिक नारळ दिवस साजरा करूया पौष्टिक आरोग्यदायी नारळपाणी सेवनाने. आणि सगळ्या श्रोत्यांना या जागतिक नारळ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे हा एक छान संदेश आपण ऐकणार आहोत आणि त्यानंतर छानसं गाणं ऐकणार आहोत.
1: एव्हरी ग्रेट जर्नी बिगिन्स विथ पीपल कमिंग टुगेदर टू लिसन, टू लर्न, टू इमॅजिन व्हॉट्स पॉसिबल. दिस इज द ब्रिक्स 2026. A moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.

श्रोतोय, यानंतर ठीक 7:45 आपण ऐकू शकणार आहात कार्यक्रम अज्ञात मुंबई. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अज्ञात मुंबई.

0: अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. आज ऐकूया मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा आठवा भाग.
1: वरळीच्या हाजी अली दर्ग्याच्या पलीकडे असलेल्या महाजानी दर्ग्यापाशी ग्वाल्हेर संस्थानाधिपती जिवाजीराव शिंदे यांचा 20 एकरात पसरलेला समुद्र महाल होता. ही जागा शिंदे यांनी आगाखान यांच्याकडून खरेदी केली होती. महाल बांधण्यासाठी ग्वाल्हेर दरबारचे वास्तुशिल्पी जॉन रिची यांना पाचारण केलं होतं. रिची यांनी या ठिकाणी 35 बेडरूम्स, दिवाणखाना, क्लब हाऊस यांचा समावेश असलेला भव्य महाल उभा केला होता. समोर निगुतीनं राखलेलं लॉन तयार करण्यात आलं होतं. महाराज घोड्यांच्या शर्यतीचे शौकीन होते. बंगल्याच्या आवारात महाराजांचे घोडे ठेवण्यासाठी प्रशस्त पागा, पाहुण्यांसाठी आउटहाऊसेस, सेवकांसाठी खोल्या वगैरे बांधण्यात आल्या होत्या.
2: देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत हा महाल संस्थांच्या वापरात होता. त्यानंतर मात्र तो बराच काळ रिकामा राहिला होता. 1950 जेव्हा मुंबई राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री मुरारजी देसाई यांनी मुंबईतल्या अनधिकृत वस्त्या आणि फुटपाथवर राहणाऱ्या लोकांची घरं तोडण्याची मोहीम सुरू केली, त्यावेळी बेघर झालेल्या या जनतेने आश्रयासाठी रिकाम्या पडलेल्या इतर घरांप्रमाणे या समुद्र महालचाही ताबा घेतला होता. या घरांच्या मालकांनी आवाज उठवल्यावर मुरारजी भाईंना अनधिकृत बांधकाम पाडण्याची मोहीम थांबवण्याचं आश्वासन द्यावं लागलं. तेव्हा कुठे या लोकांनी समुद्र महाल आणि इतर ठिकाणच्या घरांचा ताबा सोडला होता. या घटनेनंतर 1960 आसपास या बंगल्याच्या आवारातली काही जागा विकण्यात आली. त्या जागेवर पुढं आज दिसणाऱ्या शिवसागर इस्टेट, पूनम चेंबर्स यासारख्या इमारती उभ्या राहिल्या. 1961 जिवाजीरावांच्या निधनानंतर त्यांचे वारस या नात्यानं माधवराव शिंदे यांनी समुद्र महाल पॅलेस पाडून त्या जागी त्याच

0: नावाची तब्बल 28 मजली गगनचुंबी इमारत उभी केली। या इमारतीत सगळ्यात वरच्या दोन मजल्यांवर शिंदे यांचं निवासस्थान आहे। अत्यंत आलिशान फ्लॅट्स असलेल्या या इमारतीत मुंबई आणि देशाच्या कॉर्पोरेट जगतातल्या काही नामवंत व्यक्तींचा रहिवास आहे।
1: या व्यतिरिक्त ग्वाल्हेर संस्थानाधिपतींची काही मालमत्ता अल्टा माउंट रोडवरही होती। अल्टा माउंट रोडवरची मुकेश अंबानींची अँटिलिया ही इमारत ज्या प्लॉटवर उभी आहे ती जमीन एकेकाळी ग्वाल्हेरचे राजे शिंदे यांची होती। या जमिनीवर जहांगीर पेटीट यांचा माउंट पेटीट नावाचा बंगला होता। 1871 पूर्वी ब्रिटिश पद्धतीनं बांधलेला प्रशस्त बंगला, आवारातली बाग, आउट हाऊसेस, नोकरांच्या क्वार्टर्स, घोड्यांसाठी तबेला अशी मिळून ही संपूर्ण 20,000 चौरस मीटरची जागा जहांगीर पेटीट यांच्या मालकीची होती। महात्मा गांधी जेव्हा साऊथ आफ्रिकेतून मुंबईत परतले तेव्हा त्यांच्या स्वागता प्रित्यर्थ या बंगल्यात 12 जानेवारी 1915 रोजी सर फिरोजशाह मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भव्य समारंभ आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी गांधीजी त्यांच्या जुन्या पोशाखात म्हणजे पारंपरिक काठेवाडी पोशाखात आपल्या पत्नी कस्तुरबांसह उपस्थित होते। त्यावेळी गांधीजींची ओळख मोहनदास करमचंद गांधी अशी होती। राष्ट्रीय राजकारणात तोवर त्यांची ओळख निर्माण व्हायची होती। गांधीजींसारख्या महान व्यक्तिमत्वाच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या या बंगल्याची मालकी 1934 पर्यंत इंदूरच्या संस्थानिकांकडे होती आणि त्यानंतर 1938-1939 मध्ये ती ग्वाल्हेरचे महाराजे जिवाजीराव शिंदे यांच्याकडे आली।
0: 1950 ही जागा वक्फ बोर्डातर्फे चालवण्यात येणाऱ्या करीम बॉय इब्राहिम खोजा यतीमखाना या अनाथालयाकडे गेली। पुढे या जागेचं विभाजन करून ती विकण्यात आली। त्यातल्याच एका प्लॉटवर अँटिलिया उभी आहे। कारमायकल रोडवर बिहारमधल्या दरभंगा संस्थानचे अधिपती महाराज कामेश्वर सिंग यांची दरभंगा हाऊस नावाची दगडी बांधकाम असलेली देखणी वास्तू आहे। पण हा त्यांचा राहता महाल नव्हे। ही इमारत त्यांनी बांधली होती आपल्या दरबारातल्या महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या मुंबईतल्या निवासासाठी। स्वतः कामेश्वर सिंग यांचा निवासी महाल या इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या पेडर रोडवर होता। पेडर रोडवरून येता जाता जिंदाल मॅन्शन नावाची पांढऱ्या शुभ्र रंगातली जी इमारत दिसते त्या जागी पूर्वी दरभंगाच्या राजाचा निवासी महाल होता। जिंदाल मॅन्शनच्या अगदी शेजारी दरभंगा हाऊस याच नावाची आयकर अधिकाऱ्यांची इमारत उभी आहे। ही जागा देखील दरभंगा संस्थानची होती।
1: या मालिकेत आपण गेल्या काही भागात भेट दिलेल्या मालमत्तांव्यतिरिक्त या राजा महाराजांच्या आणखीही काही मालमत्ता, महाल, बंगले मलबार हिल, कंबाला हिल परिसरात होते। कारमायकल रोडवरची चित्रकूट इमारतीची जागा जामनगरचे राजे दिग्विजय सिंग यांची होती। मलबार हिलवर बाळासाहेब खेर मार्गावरची मलबार हिल पोलीस ठाण्याच्या इमारतीची जागा जव्हार संस्थानच्या शेवटच्या राणीसाहेब प्रियंवदा राजे मुकणे यांची होती। पोलीस ठाण्याची इमारत म्हणजे त्यांचा वाडा असावा असंच तिचं बांधकाम आहे। पेडर रोडवर विवेक सिंग लेनच्या कोपऱ्यावर मेवाड अपार्टमेंट आहे। ही इमारत मेवाड संस्थानच्या जागेवर उभी आहे। त्रावणकोर, लिंबोई, पालनपूर, पलिताना, गोंडल अशा आणखीही काही लहान मोठ्या संस्थानिकांचे राजमहाल किंवा बंगले या परिसरात होते। हे बंगले काळाच्या प्रवाहात हरवून गेले। मलबार कंबाला हिल परिसराव्यतिरिक्त पलीकडच्या कुलाबा फोर्ट, मरीन ड्राईव्ह, दादर चौपाटी, शिवाजी पार्क किंवा जुहू वर्सोवा परिसरातही काही राजे महाराजांच्या मालमत्ता होत्या। यात सर्वात आघाडीवर होतं मोरवी संस्थान। गिरगाव चौपाटीजवळच्या सुखसागर हॉटेलच्या समोरची बरीच मोठी मालमत्ता मोरवी संस्थानाची होती। कदाचित अजूनही असावी। त्या ठिकाणी मोरवी लेन अजूनही आहे। मुंबईच्या काळा घोडा चौकात जीर्णावस्थेत अजूनही उभ्या असलेल्या एस्प्लनेड हॉटेलची मालकीही काही काळ या संस्थानाच्या अधिपतींकडे होती।
0: त्या काळात या संस्थानांच्या अगदी प्राईम भागातल्या मालमत्ता बघून आश्चर्यात पडलात का? तर थांबा, या तर माहीत असलेल्या मिळकती। याशिवाय त्या काळी अनेक संस्थानांच्या बेनामी मालमत्ताही होत्या। त्याबद्दल ऐकूया पुढच्या भागात।
2: अज्ञात मुंबई
1: आत्ताच आपण ऐकला मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा आठवा भाग. उद्या

ऐकूया या गोष्टीचा पुढचा भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि आशिष शेडगे. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोत्यो, नुकताच आपण कार्यक्रम ऐकलात अज्ञात मुंबई. 7:55 झालेली आहेत आणि कार्यक्रमातनं निरोप घेण्याची वेळ झालेली आहे. यानंतर ठीक 8 दिल्ली केंद्राहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:30 पुणे केंद्राहून मराठीतून बातम्या सहक्षेपित होणार आहे आणि त्यानंतर हिंदी कार्यक्रम आपल्यासोबत असणार आहेच. याशिवाय FM गोल्डला RJ अर्चना आणि FM रेनबोच्या दुपारच्या सत्रात RJ मधुरा आपल्यासोबत असणार आहे. पहाटे 5 ते अगदी आत्तापर्यंत अनेक श्रोत्यांनी कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रम आवडल्याची पोचपावती दिलेली आहे, त्याबद्दल सगळ्या श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. लवकरच भेटणार आहोत नवीन विषयासह नवीन उत्साहात. तोपर्यंत स्वप्नाला इथंच अनुमती द्या. धन्यवाद.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला कोणतंही स्थान असू शकत नाही, त्यामुळे दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा, कट्टरतावाद आणि दहशतवाद्यांची आश्रयस्थानं मोडीत काढण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल बिश्केक इथं 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाबाबतही चिंता व्यक्त केली. शांघाय सहकार्य संघटना सभ्यता संवाद मंचाचं पहिलं सत्र यावर्षी भारत होणार असल्याबद्दलही मोदी यांनी आनंद व्यक्त केला. आगामी 25 वर्षांसाठी एक कृती आराखडा तयार करण्याचं आवाहन करत सुरक्षा, संपर्क आणि संधी या क्षेत्रांमध्ये ठोस परिणाम साध्य करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. या शिखर परिषदेनंतर सदस्य देशांच्या नेत्यांनी बिश्केक जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली. दरम्यान या परिषदेत दहशतवाद विरोधी उपाययोजना, हवामान कृती कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, ऊर्जा आणि डिजिटल सहकार्य या क्षेत्रातील विविध 13 प्रमुख ठराव आणि 4 सामंजस्य करार करण्यात आले. त्याशिवाय परिषदेची अधिकृत भाषा म्हणून इंग्रजीचा समावेश करण्यासह 20 हून अधिक निर्णयांना मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातील महत्वाच्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. जलपायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एक वार नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी, परदेशातली विवाह सोहळे यांच्यावरील खर्च टाळून स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देण्याचं आवाहन केलं आहे. पंतप्रधानांनी एक ध्वनीचित्रफीत जारी करत हे आवाहन केलं आहे. देशानं 7.8% GDP विकास दर नोंदवल्याबद्दल त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं आहे. जागतिक अस्थिरतेचं वातावरण, युद्धजन्य परिस्थिती, पुरवठा साखळीतील अडथळे यावर मात करत देश प्रगती करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेच्या प्रगती

0: प्रगतीचा आढावा घेतला. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या 100 जिल्ह्यांमध्ये योजनेची अंमलबजावणी जलद करणं, विविध योजनांमधील परस्पर समन्वय अधिक दृढ करणं आणि शेतकऱ्यांसाठी जिल्हा स्तरावरील कामगिरी सुधारणं या प्रमुख मुद्द्यांवर प्रामुख्यानं भर देण्यात आला. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे खासदार राहुल गांधी आज नाशिकला भेट देणार आहेत. पक्षाच्या सृजन संघटन अभियानाअंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या 72 जिल्हाध्यक्षांसाठी आयोजित प्रशिक्षण शिबिराच्या समारोप सत्राला ते उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते जागतिक राजकारण आणि भारत या विषयावर उपस्थितांना संबोधित करतील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सर्वोच्च न्यायालयानं काल जुलै महिन्यात नीट पेपरफुटीवरून झालेल्या विद्यार्थी निदर्शनांबाबत देशभरात दाखल केलेले प्राथमिक चौकशी अहवाल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणांचा पाठपुरावा केला जाऊ नये आणि ते सर्वार्थानं बंद करावेत असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. केंद्र सरकार, दिल्ली पोलीस तसंच बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि आसाम या राज्यांनी दाखल केलेल्या अर्जांमध्ये नमूद केलेल्या विद्यार्थी निदर्शनांशी संबंधित तक्रारी देखील सर्वोच्च न्यायालयानं रद्द केल्या आहेत. मात्र गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींविरुद्ध चौकशी सुरू ठेवण्याची परवानगी न्यायालयानं दिल्ली पोलिसांना दिली आहे. दरम्यान सरकारच्या गुन्हे मागे घेण्याच्या आश्वासनानंतर सीजेपीनं 5 सप्टेंबरचं आंदोलन रद्द केलं आहे. या निर्णयाचं सरकारनं स्वागत केलं असून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं केंद्रीय मंत्री जेपी नड्डा यांनी स्पष्ट केलं. सरकारनं घाऊक साखर व्यापाऱ्यांसाठी साठा ठेवण्याची मर्यादा 4,000 क्विंटलवरून कमी करून ती 2,000 क्विंटल केली आहे. ही नवीन मर्यादा 15 सप्टेंबरपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत लागू असेल. साठेबाजीला आळा घालणं तसंच साखरेची पुरेशी उपलब्धता आणि किमतीतील स्थिरता सुनिश्चित करून ग्राहकांचं हित जपणं या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित तरतुदींनुसार साखर व्यापाऱ्यांना साठा मिळाल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही. देशात कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे तसंच हंगामी भाववाढीला नियंत्रित करण्यासाठी कांदा एक्सप्रेस आणि रस्ते वाहतुकीद्वारे राखीव साठ्यातील कांदा टप्प्याटप्प्यानं आणि नियोजित पद्धतीनं बाजारात आणण्यास सुरुवात केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कांद्याची सर्वत्र उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी 30 हून अधिक ट्रक रवाना करून 19 शहरांमध्ये किरकोळ बाजारात कांदा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न वाढवण्यात आले आहेत असं ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं आहे. दरम्यान राखीव साठ्यातून कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याची उपलब्धता आणि दरात घट झाल्याचं चित्र आहे. बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेव्हर आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांचे सर्व पैलू तसंच परस्पर हिताचे प्रादेशिक आणि जागतिक मुद्दे यांवर चर्चा करतील. मुंबई भेटीत ते हिरे, बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्रातल्या विविध संबंधितांशी संवाद साधतील. वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत जर्मनीचे पर्यावरण, हवामान कृती, निसर्ग संवर्धन आणि अणुसुरक्षा मंत्री कार्सन श्रेडर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी चक्रीय अर्थव्यवस्था, कचरा व्यवस्थापन, नवकरणीय ऊर्जा, स्वच्छ तंत्रज्ञान आणि शाश्वत उपायांबाबतच्या सहकार्यावर चर्चा केली. भारत आणि जर्मनी मोठ्या प्रमाणावर लागू करता येतील असे पर्यावरणविषयक उपाय विकसित करू शकतात असं गोयल यांनी समाज माध्यमांवरील संदेश नमूद केलं आहे. युक्रेनवरील रशियानं नुकत्याच केलेल्या हल्ल्यात 12 जण ठार झाले असून त्यात एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी काल दिली. या हल्ल्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून पूर्व युरोपातील देशांना आणि देशातील शहरांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अमेरिकेनं इराणमधील इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड क्रॉप्सच्या ठिकाणांवर नव्यानं हल्ले सुरू केले आहेत. यामध्ये हवाई संरक्षण यंत्रणा, सुरुंग पेरण्याची क्षमता आणि दळणवळण केंद्र इत्यादींचा समावेश होता. अमेरिकेनं केलेल्या न्याय्य हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल इराणनं कारवाई केल्यास अमेरिका अधिक कठोर कारवाई करेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या पुरामध्ये आतापर्यंत 1050 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. परदेशी नागरिक, सुरक्षा कर्मचाऱ्यांसह जवळपास 4,000 लोक अजूनही बेपत्ता असल्याचं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन प्राधिकरणानं म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नौकचिया ब्लॉकमधील एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. क्रिकेट. अफगाणिस्तान समवेत आगामी T20 सामन्यांच्या मालिकेसाठी 15 सदस्यांच्या भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर संघनायक असेल तर तिलक वर्मा उपसंघनायक आहे. वैभव सूर्यवंशीलाही संघात स्थान देण्यात आलं आहे. 13 सप्टेंबरपासून ही मालिका सुरू होणार आहे. हवामान. छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तराखंड मधील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्याशिवाय देशातील उत्तर आणि नैऋत्य भागातही अशीच हवामान स्थिती राहण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाबाबत दुटप्पी धोरणाला स्थान नसल्याचं पंतप्रधानांचं शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत ठाम प्रतिपादन. जलशक्ती मंत्रालयाच्या परिषदेच्या समारोप सत्राला आज पंतप्रधान संबोधित करणार. साखर आणि कांद्याचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यासाठी सरकारचे प्रयत्न. बेल्जियमचे पंतप्रधान आजपासून भारताच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर. आणि अफगाणिस्तान बरोबरच्या T20 सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघ घोषित. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अमेरिका ने ईरान के अंदर सिपाही पासदारान इनकलाब IRGC के ठिकानों पर ताजा हमले शुरू कर दिए हैं. ईरानी मीडिया के मुताबिक बंदर अब्बास, हुरमुज, जिरोफ्ट, जजीरा, कोनार्का

0: आप प्यारी बातें करती
1: हैं।

नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. सध्याच्या 7-8% विकास दराच्या पलीकडे जाण्याची भारताची क्षमता असल्याचं मत जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी व्यक्त केलं आहे. अमेरिकेतल्या ॲशविले इथं G20 अर्थमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. जागतिक ऊर्जा दबाव, व्यापारातली अनिश्चितता आणि एल निनोचा प्रभाव असूनही भारताची सध्याची आर्थिक कामगिरी मजबूत असल्याचं त्यांनी नमूद केलं. भारताच्या सेवा आणि निर्यातीमधली वाढ तसंच सातत्यपूर्ण गुंतवणुकीचा बंगा यांनी यावेळी उल्लेख केला. दरम्यान या बैठकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनचे अर्थविभागाचे आयुक्त वाल्डिस डोम्ब्रोव्हिस्क यांची भेट घेतली. भारत युरोपियन युनियन आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्यावर यावेळी चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना पंतप्रधानांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. जल पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, पाणी साठवण्यासाठी लोकांचा सहभाग, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझावरील कथित फसवणुकीच्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि कोलकाता इथल्या 14 ठिकाणी छापे टाकले. डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे गोळा करणं,

0: लाभार्थ्यांची ओळख पटवणं आणि गुन्ह्यातून मिळालेल्या पैशांचा माग काढणं हे या छाप्यांचं उद्दिष्ट आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. दरम्यान अवैध सट्टेबाजी रोखण्यासाठी ईडीनं महाराष्ट्रासह 12 राज्यात शोध मोहीम सुरू केली आहे. यामध्ये राज्यातल्या 5 कंपन्यांच्या परिसरात शोध घेतला जात आहे. या कंपन्यांनी कॅश मॅनेजमेंट सिस्टम एजंट, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी यांच्यामार्फत सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नेपाळमधल्या पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली आहे. नेपाळकडून मिळालेल्या माहितीनुसार एकूण 1114 जणांचे मृतदेह आतापर्यंत सापडले आहेत. सर्वाधिक मृतदेह दक्षिण चितवन जिल्ह्यात, त्यानंतर नवलपरासी पूर्व जिल्ह्यात सापडले आहेत. सरकारी कर्मचारी, सुरक्षा दलाचे जवान, लोकप्रतिनिधी, परदेशी नागरिक, परदेशी पर्यटकांसोबत असलेले नेपाळी नागरिक, स्थानिक रहिवासी आणि जलविद्युत प्रकल्पांवरील कामगार अशा सुमारे 4000 लोकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान पुराचा फटका बसलेल्या 11 जलविद्युत प्रकल्पांमधून बेपत्ता झालेल्या अनेक लोकांशी कुठलाच संपर्क होऊ शकला नसल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. चारधाम यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात केदारनाथला जाणाऱ्या भाविकांसाठी हेलिकॉप्टर सेवा 15 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. यासाठी तिकीट नोंदणी खिडकी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याचं उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणातर्फे कळवण्यात आलं आहे. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि बुकिंग व्यवस्था सुव्यवस्थित करण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात 15-15 दिवसांच्या कालावधीसाठी टप्प्याटप्प्यानं तिकीटं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. राज्यात ऑगस्ट महिन्यात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा लक्षणीय कमी राहिलं आहे. कोकण विभागात सरासरीच्या 68%, पुणे विभागात 49.8%, नागपूरमध्ये 46.4%, नाशिकमध्ये 42.9% पाऊस नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर विभागात 56.5 मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या 29.2%, तर अमरावती विभागात केवळ 48.7 मिलीमीटर म्हणजे 21% पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टमध्ये अमरावती विभागात पावसाची सर्वाधिक तूट राहिली. आगामी गणेशोत्सवात मुंबईत 6 फुटापेक्षा कमी उंचीच्या गणेश मूर्त्यांचं विसर्जन कृत्रिम तलावात करणं बंधनकारक असल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिकेनं स्पष्ट केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं यासंदर्भात आदेश दिला होता. बृहन्मुंबई महानगरपालिकेनं विसर्जनासाठी 281 कृत्रिम तलावांव्यतिरिक्त 44 समुद्र किनारे आणि जेट्टी तसंच 24 नैसर्गिक तलावांची व्यवस्था केली आहे. याप्रमाणे एकूण 348 विसर्जन स्थळं असतील. नागरिकांना कृत्रिम तलावांची माहिती QR कोड आणि गुगल मॅपच्या आधारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं पुरुष एकेरीत चीनच्या ची यू जेनचा 21-16, 21-15 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात लक्ष्य सेनचा कॅनडाच्या खेळाडूनं पराभव केल्यानं तो स्पर्धेबाहेर गेला आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रिस्टो थायलंडच्या जोडीला हरवून पुढच्या फेरीत गेले आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.
1: दोस्तों आप सुन रहे 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो और हिट एंड हॉट की शुरुआत हो चुकी है. 1:05 हो चुके हैं. आप हैं मेरी यानी कि लक्ष्मी के साथ. दोस्तों याद है कॉफ़ी शॉप वाली स्टोरी जो मैंने आपको बताया था म्यूज़िक कैफे में कि इसका अंत बताने वाली हूँ मैं हिट एंड हॉट में. तो वो कहानी मैं आगे बढ़ाने वाली हूँ गानों के साथ बिल्कुल, कि एक लड़का हर शनिवार को क्यों उस कॉफ़ी टेबल पर और उसी कैफे में बैठा रहता है. वो कहानी गानों के साथ आगे बढ़ाने वाली हूँ. और यस, सारे के सारे गाने मैं सिर्फ और सिर्फ आप ही की पसंदगी के बजाने वाली हूँ. सो कीप लिसनिंग टू एफएम रेनबो, दिल से दिल तक.

आकाशवाणी मुंबई। विजया सहजरा राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धिदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन। NHAI टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ED देशभरात 14 ठिकाणी छापे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBI सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश। आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर। भारताच्या सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धिदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं। अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेत ते बोलत होते। जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं। आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं। या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बंगा यांची भेट घेतली। भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली। निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डॉब्रोव्स्किस यांची देखील भेट घेतली। या भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली। भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक,

कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधल्या वाढत्या संधी आणि सहकार्य याबाबतही चर्चा झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2 दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघ राज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालिकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगाने ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यासाठी या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचयजन भागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वतता आणि जल जीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर उद्यापासून 3 दिवसांच्या युक्रेन आणि पोलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते युक्रेनचे परराष्ट्रमंत्री आणि पोलंडचे परराष्ट्रमंत्री यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. तसंच प्रादेशिक घडामोडी आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांवर विचारविनिमय होईल असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाने देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हे छापे टाकण्यात आले. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीनं केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीनं विविध राज्यांमध्ये 12 ठिकाणी छापे टाकले. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली NCRमध्ये 4, राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंहराजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश CBIला देण्यात आले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहेत. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती नियमन आणि व्यवस्थापन संस्थेने ही माहिती दिली. आत्तापर्यंत एकूण 1113 मृतदेहांचं शवविच्छेदन आणि कायदेशीर ओळख पटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. विविध जलविद्युत प्रकल्पांमधल्या 983 जणांचाही अद्याप शोध लागलेला नाही अशी माहिती खाजगी वीज उत्पादकांच्या संघटनेनं दिली आहे. दरम्यान 11

0: जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. नेपाळमधल्या पुरामुळे बिहारच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुराचा धोका निर्माण झाला असतानाच भागलपूरमध्ये गंगा नदीच्या काठावर होणाऱ्या तीव्र धुपेमुळे चिंता वाढली आहे. गंगा नदीच्या तीव्र धुपेमुळे नवगछिया ब्लॉकमधलं एक जुनं दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर आणि सुमारे 500 मीटर लांबीचा तटबंध वाहून गेला आहे. बाधित भागातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी शेतात पिकांचे अवशिष्ट जाळू नयेत यासाठीची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत, शेतकरी संस्था यांच्या मदतीनं गावागावात जाऊन शेतकऱ्यांना पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरूक करावं असे निर्देश त्यांनी काल याविषयीच्या बैठकीत दिले आहेत. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चीनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या सध्याच्या 7-8% वृद्धीदरापेक्षा जास्त क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकारात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: हिट एंड हॉट आप मेरे साथ सुन रहे हैं. 1:41 हो चुका है और वेल कॉफ़ी शॉप की कहानी मैं आगे बढ़ाना चाह रही हूँ दोस्तों. सो कुछ देर बाद वो जो लड़के ने कागज़ रखा था टेबल पर, उस कागज़ को लड़की ने फिर से उठाया. उस पर जो तारीख लिखी थी वो देखकर अचानक रुक गई. वो तारीख आज से ठीक 5 साल पहले की थी और वो थोड़ा अब उसको थोड़ा थोड़ा समझ आने लग गया था. लड़की ने लड़के से पूछा, तुम 5 साल से यहाँ आ रहे हो? लड़का कुछ बोला नहीं, बस खिड़की से बाहर देखता रहा. फिर धीरे से बोला, 5 साल पहले इसी दिन इसी टेबल पर हम दोनों बैठे थे. उसने कहा था वो उसे दूसरे शहर जाना पड़ रहा है, तो मैंने कहा ठीक है, जब भी वापस आओ यहीं मिलना. और उसने पूछा भी था अगर मैं वापस नहीं आई तो. और लड़के ने उसे कहा भी था कि मैं इंतज़ार करूँगा. उस दिन के बाद वो लड़की कभी वापस नहीं आई. लेकिन लड़का हर साल उसी तारीख को उसी टेबल पर उसका इंतज़ार कर रहा था. आज 5वां साल था और शायद आज पहली बार उसे लग रहा था कि इंतज़ार अब ख़त्म कर देना चाहिए. और तभी कैफ़े का दरवाज़ा खुलता है और एक इशारा मिलता है. क्या इशारा मिलता है बताती हूँ इस गानों के बाद. कीप लिसनिंग टू एफएम रेनबो, दिल से दिल तक.

0: Rani FM Rainbow 107.1 MHz Musically yours
1: Zara chuki che zara barobar bolu kai Chala dost ho aayushyavar bolu kai
2: Duparchi vel rattal kantal vani vatte mag ya velet refreshing interesting asa kahi karayche tar mag chala dost ho bolu kai रोजच्या आयुष्यातल्या रंजक घडामोडी फिल्मी किस्से आणि मनोरंजनाची धमाल दुपार एफएम रेनबो वर दररोज दुपारी 2:30 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो वाहिनी तसंच न्यूज ऑन एआयआर ऍप वरही चला दोस्त हो बोलू काही
1: चला दोस्त हो आयुष्यावर बोलू
3: काही Every great journey begins with people coming together to listen to learn To imagine what's possible, this is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
4: नमस्कार श्रोते हो तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर सुद्धा आणि मी आहे तुमची मैत्रीण तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ आणि मी तुमच्याबरोबर असणार आहे आज दुपार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी तुम्हाला सांगते आपण काय काय करणार आहोत 5 वाजेपर्यंत आत्ता कार्यक्रम चालू आहे चला दोस्त हो बोलू काही त्याच्यात आपण बोलणार आहोत मुंबईची जीवनवाहिनी रेल्वे याच्याबद्दल आणि त्याच्यानंतर तो आपला कार्यक्रम 3 वाजता संपेल त्याच्यानंतर 3 ते 3:10 या वेळात तुम्हाला मराठी बातम्या ऐकायला मिळतील आणि पुन्हा आपली भेट होईल 3:10 आपल्या सप्तरंगी 7 या कार्यक्रमात मंडळी आज 2 सप्टेंबर आपल्या सगळ्यांचे लाडके संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्मृतिदिन आहे तर आपल्या सप्तरंगी 7 या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत श्रीनिवास खळे यांच्याबद्दल आणि त्यानंतर तुम्हाला 3:58

आणि ठळक बातम्या ऐकायला मिळतील आणि 4 वाजता आपण पुन्हा सांजेच्या पर्या कार्यक्रमात भेटणार आहोत, ज्यात आज आपण बोलणार आहोत मुंबईतल्या एका इंटरेस्टिंग ठिकाणाविषयी, एका संग्रहालयाविषयी. मी तुम्हाला सांगेन ते काय आहे, कसं आहे, कुठे आहे, कधी आहे, सगळं सांगेन मी तुम्हाला. पण आत्ता आपण कार्यक्रम चालू करूया आपला, चला दोस्त हो बोलू काही. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं आपण रेल्वेबद्दल बोलतोय. आता ट्रेन म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात पहिलं गाणं कुठलं येतं? अर्थातच मामाच्या गावाला जाऊया.

0: नमस्कार श्रोते हो, आपण बोलत आहोत रेल्वेबद्दल आणि आत्ता आपण गाणं ऐकलं मामाच्या गावाला जाऊया. तर बऱ्याच लोकांच्या मामाच्या गावाला जायला ट्रेन खरोखरच उपयोगी पडते, पण मुंबईची जी आपली जीवनवाहिनी ज्याला आपण म्हणतो किंवा वेस्टर्न सेंट्रल आणि हार्बर ह्या तीन मुख्य ज्या उपनगरीय सेवा आहेत रेल्वेच्या, त्यात एक वेगळीच मजा आहे. म्हणजे तुमच्या मामाचं गाव त्या तिथे कुठेतरी असेल तर तुम्हाला ती गाडी घेऊन जाईल तुमच्या मामाच्या गावाला, पण ते मुंबई बाहेरचं गाव असेल तर जरा कठीण आहे. पण मुंबईत मामाच्या गावाव्यतिरिक्त ऑफिसला जायला किंवा कुठेही जायला खरं सांगायचं तर इतक्या ठिकाणी ती रेल्वे आपल्याला उपयोगी पडते ना. आणि माझ्या मते की मुंबईच्या ट्रेनमधलं एक वेगळं विश्व असतं. म्हणजे बघा, आपल्या शाळेत आपण जातो तिथे एक वेगळं विश्व असतं, तुम्ही मोठे झालात की कॉलेज जाता कॉलेजचं विश्व वेगळं असतं, ऑफिसमध्ये जातात तिथलं एक विश्व वेगळं असतं, पण ह्या सगळ्या ठिकाणी जाताना तुम्ही जर लांब राहत असाल तुमच्या शाळा कॉलेज किंवा ऑफिसपासून तर तुम्हाला ट्रेनने जावंच लागतं. म्हणजे मुंबईत बऱ्याच वेळा त्याला काही पर्यायच नसतो. म्हणजे तुम्ही साधारण ठाणा डोंबिवली किंवा अशा ठिकाणच्या राहणाऱ्या लोकांना विचारून बघा, त्यांना ट्रेनला पाय लावल्याशिवाय पर्यायच नसतो बघा. त्यामुळे ट्रेन हा त्यांचा एक अविभाज्य भाग झालेला असतो, त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग झालेला असतो. त्यामुळे ते एक वेगळं विश्व तयार होतं. म्हणजे ट्रेनची मैत्रीण, ट्रेनमधली मैत्रीण किंवा ट्रेनमधला मित्र हे एक वेगळं स्थान असतं त्या मंडळींना तुमच्या आयुष्यात. आणि मी आता म्हणते की एक वेगळं विश्व असतं, तर तुम्ही ट्रेनने प्रवास केला असेल ज्यांनी ती तर मंडळी म्हणतीलच की हो एक वेगळं विश्व असतंच, पण जर तुम्ही इनकेस केला नसेल तर तुम्ही डेफिनेटली विचारून बघा तुमच्या ओळखीच्या मंडळींना की ट्रेनमध्ये एवढं काय आहे, आम्हाला तर कधी जायला लागलं नाही. म्हणजे माझ्या ओळखीत अशाही काही मंडळी आहेत, म्हणजे काकू आहेत त्यांच्या शेजारीच राहायच्या, त्यांना म्हटलं काकू तुम्ही मुंबईतच राहत होतात म्हणजे तुम्हाला ट्रेनने जावंच लागत असेल ना. नाही नाही, मी कधीच ट्रेनला पाय लावलं नाही असं त्यांनी मला सांगितल्यावर मी लाला जो धक्का बसला त्या तुम्ही शब्दात सांगू शकत नाही खरं सांगायचं तर. तर ट्रेनचं विश्व वेगळं का असतं, तर तिथे तुम्ही एकतर दररोज, म्हणजे तो समजा तुमचं ऑफिस 5 दिवस असेल, हल्ली शाळा पण 5 दिवस असतात, म्हणजे शाळा 5 दिवस असेल, तर 5 सलग दिवस तुम्ही त्या ट्रेनमध्ये त्याच विशिष्ट टायमिंगला जाता. ते चेहरे ओळखीचे होतात, तो डबा ओळखीचा होतो, ते सगळं फिक्स असतं. आणि सुदैवाने मुंबईच्या ट्रेन्सच्या बाबतीत हे तुम्ही म्हणू शकता म्हणजे अजूनपर्यंत तरी की त्या वेळेवर असतात, 1-2 मिनटं पुढे मागे, डोक्यावरून पाणी 5 मिनटं पुढे मागे. पण अशी काहीच्या काय तासभर ट्रेन लेट झाली असं तुम्हाला मुंबईच्या ट्रेन्सच्या बाबतीत कमी ऐकायला मिळेल. आपण बोलू याच्याबद्दल आणखी, पण आत्ता वेळ झालेली आहे एका व्यावसायिक विश्रांतीची, तेवढी आपण आत्ता घेऊया.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: श्रोत्यांनो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा 107.1 MHz. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आणि आपण बोलत आहोत मुंबईच्या ट्रेन्सबद्दल. आता एवढं बोलून झाल्यानंतर एक आपण आणखी गाडीवरचं गाणं ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, आपण बोलत आहोत मुंबईच्या जीवनवाहिनीबद्दल, ट्रेनबद्दल. आणि आपण आत्ता गाणं ऐकलं अगेन गाडी बेगिन गाडी असं, तर ती गाडी वेगाने चालते आणि तुम्हाला माहिती आहे का मी हे गाणं लावलं. तुम्ही म्हणाल आता ह्या गाण्याचा तसा तर काही थेट संबंध नाही आहे ट्रेनशी, पण तुम्ही जर ट्रेनमधल्या विश्वाबद्दल काही माहिती असेल तुम्हाला किंवा ते विश्व तुम्हाला परिचित असेल, तर तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये बसून लोक अशाच चर्चा करतात. म्हणजे आता समजा तुम्हाला ठाण्याहून निघायचं आणि तुम्हाला सी एस टीला पोहोचायचं आहे, तर चांगला एक तासमध्ये असतो. म्हणजे जर स्लो गाडीने तुम्ही जाणार असाल तर फास्टने गेलात तरीसुद्धा थोडंफार इकडे तिकडे सिग्नल लागतात, गाडी थांबते, असं सगळं करून अंदाजे एक तास असतो. आणि एक तास जर तुम्हाला म्हणजे तुमच्या आजूबाजूला तुमच्या नेहमीचे ओळखीचे लोक भेटतील तर तुम्हाला आता गुजगोष्टी करायची सवय होते. एक तास नुसतं कसं कोण गप्प बसणार? आणि तुम्ही विचार करा, बायका एक तास कशा गप्प बसतील? त्यामुळे ऑफकोर्स त्यांचे ग्रुप्स तयार होतात, त्याच्यात सेलिब्रेशन्स होतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी होतात, मग त्या मंडळींची आउटिंग्सही होतात, असं सगळं होत असताना त्यामुळे त्यांना काय एकमेकांची वैयक्तिक माहितीही असते. मग अशा त्या बायका एकमेकांना समजूत घालतात, अगं तुझं सगळं छान होईल, तुझ्या घरी सगळं व्यवस्थित होईल, तू टेन्शन घेऊ नकोस, आम्ही आहोत तुझ्याबरोबर. तिथे बसून बसून लोकांना त्यांच्या प्रॉब्लेम्सची सोल्युशन्स मिळतात, प्रॉब्लेम सोडवल्याचं समाधान मिळतं. ट्रेनमध्ये तुम्हाला काय सापडेल हे ॲक्च्युली तुम्ही सांगू शकत नाही जोपर्यंत म्हणजे मानसिकदृष्ट्याही आणि प्रत्यक्षसुद्धा. म्हणजे आता अगदी जे गर्दीच्या वेळा असतात ना, म्हणजे सकाळी अशी 7-7:30 गर्दी, किंवा म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या मंडळींची गर्दी, किंवा 9:30-10 सुमारास असणारी ऑफिसला जाणाऱ्यांची गर्दी, अशी जी गर्दीची वेळ असते ना, ती थोडी ओसरली की तिथे काय सापडेल तुम्हाला खरंच नाही सांगता. म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे आपल्याकडे तया, म्हणजे एस्पेशली बायकांना असं वाटतं की आपल्याकडे कानातले नाही आहेत, आपल्याकडे हेअरपिन नाही आहेत, आपल्याकडे कंगवा नाही आहे चांगलासा, वगैरे वगैरे गोष्टी, तुम्ही एकदा ट्रेनमध्ये चढलात की चिंताच करू नका, तुम्हाला हे सगळं म्हणजे सगळं मिळू शकतं. मी खोटं नाही सांगत आहे, म्हणजे मुंबईत तुम्हाला काहीही मिळू शकतं ह्या वाक्याला खरी जागते ती ट्रेन. कारण त्या ट्रेनमध्ये तुम्हाला खाण्यापिण्यापासून, कपड्यालत्त्यापासून, मेकअपच्या सामानापासून काहीही म्हणजे काहीही मिळू शकतं.

जशी रावणाची दुसरी लंका गा वाजतो ग डंका डंका चहुमुलखी राहण्याला गुलाब

0: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची 107 FM रेनबो सेवा 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आपण बोलत आहोत ट्रेनबद्दल आणि आपण खूप काही बोललो खरं म्हणजे ट्रेनबद्दल. तर ट्रेनबद्दल्या विश्वाबद्दल मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की ते खरंच एक वेगळं विश्व असतं आणि तिथे तुम्हाला काही मिळू शकतं. म्हणजे खाद्यपदार्थांपासून एकतर म्हणजे नटण्यामुरंड्यापर्यंत काहीही आणि मानसिक आधारसुद्धा जर तुमचा एखादा चांगला ग्रुप असेल तर. पण तुमचा ग्रुप नसेल तरी काळजी करू नका, तुम्हाला अनोळखी माणसंसुद्धा तेवढीच मदत करतात. कारण मुंबईची माणसं, यु नो, मुंबईची माणसं इतकी हेल्पिंग असतात. अनोळखी माणसाला मदत करण्यात तर मला आता वाटतं त्यांचा हातखंडा आहे. म्हणजे त्या दिवशी खरोखर मी हा बघितलेला प्रसंग आहे की त्या मुलीला बरं नव्हतं, त्या मुलीला तरी ती अशा फुल पॅक ट्रेनमध्ये चढली आणि तिला मळमळेसारखं आणि ते सारखं बाहेर येत होतं आणि म्हणजे तिच्याबरोबर कोणी नव्हतं. तर सगळ्या त्या आजूबाजूच्या मुलींनी तिला सांभाळून घेतलं. कोणी काय, तुला खायला हवं आहे का, तुला काही पाण्याची बाटली हवी का, अरे काय, त्या मुलीची काळजी घेतली माहिती. म्हणजे ती शेवटच्या, म्हणजे तिला जिथे उतरायचं होतं तिथे उतरेपर्यंत सगळ्या तिच्या अनोळखी मंडळींनी आजूबाजूच्या इतकी तिची काळजी घेतली. म्हणूनच मला वाटतं की मुंबईकर ट्रेनवर प्रेम करतात. म्हणजे तुम्ही कोणाच्या बरोबर चढा, कोणाच्या शिवाय चढा, म्हणजे असे स्वतः चढा, तुम्हाला आवश्यक त्या सगळ्या गोष्टी तिथे मिळू शकतात. तुम्हाला मदत हवे, मदत मिळेल. तुम्हाला काही लाईफ लेसन्स किंवा असं काहीतरी तत्वज्ञान ऐकायचं आहे तेही मिळेल. म्हणजे आमच्या घरी असं म्हणतात की मुंबईत तुम्ही आज जन्माला आलात, ग्रेट, पण तुम्हाला ट्रेन खऱ्या अर्थाने शिकवते कसं जगायचं आहे, काय करायचं आणि काय करायचं नाही आहे. ते वेगवेगळ्या तऱ्हेने तुम्हाला कळू शकतं, पण तुम्ही ट्रेनमध्ये शिरल्याशिवाय ते होऊ शकत नाही. त्या पण मला असं खरं जेन्युअनली असं वाटतं की तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला ट्रेनमध्ये चढायला मिळतं. कारण खरोखर म्हणजे हे खूप भाग्य असतं, तो ग्रुप मिळणं किंवा तिथल्या एक वेगळं बॉन्डिंग असतं.

तुम्हाला माहिती आहे सगळे सणबीण तिथे साजरे होतात. मागे एकदा मी नवरात्रात ट्रेनने जात होते घाटकोपरून ठाण्याला, आणि तो डबा ना इतका छान सजवलेला होता, म्हणजे खरोखर घटस्थापना आणि त्या सगळ्या गोष्टींचा घरी फील येण्यापेक्षा सुद्धा मला ट्रेनमध्ये जास्त फील आला की अरे हो, नवरात्र चालू आहे आणि सगळं साजरं केलं जात आहे. म्हणजे डब्याला सुद्धा, कारण का आपला दररोजचा एक एक दोन दोन काय काय लोक तर तीन तीन तास प्रवास करतात आहोत ट्रेनने, मग त्यांचे सण उत्सव सगळं सगळं त्यातच येणार ना, त्याच्या बाहेर कसं असणार. मग आपण जिथे जातो ते आपण तिथे आपण सेलिब्रेट करायचं. पण हे सगळं खऱ्या मुंबईकरांना वाटतं, बाहेरच्या लोकांना वाटतं का मला माहीत नाही.

मंडळी, आपण बोलतोय मुंबईच्या ट्रेनबद्दल आणि तुम्ही म्हणाल ही अशी काय ती, असं काय गाणं लावलं मुंबईच्या बद्दल, असं काहीतरी डेंजर विंजर असं म्हणणार. तर हा मुंबईच्या बाहेरच्यांचा, म्हणजे मुंबईत नवीन नवीन जे कोणी लोक आलेले असतात त्यांचा अप्रोच असतो असं माझं ऑब्झर्वेशन आहे. म्हणजे आता परवा मी ट्रेनने जात होते आणि लेडीजच्या डब्यामध्ये अर्थातच दोन पुरुष चढले अचानक आणि त्यांना शोधच लागे ना आपण काय करतोय, आपण कुठे आलोत, अरे अरे चुकीच्या डब्यात चढलो, ही त्यांची पहिली रिॲक्शन होती. ते दोन वेगळ्या दरवाज्यांमधनं चढले, ते एकमेकांना सांगत आपण उतरू पुढच्या स्टेशनला, म्हणजे ते उतरले. पण नवीन मंडळी जी येतात त्यांना असा अंदाज येत नाही काय करायचं काय नाही करायचं कुठे उभं राहायचं. आणि बाहेर मुंबईच्या बाहेरची कशाला, मुंबईमधली सुद्धा नवीन नवीन ट्रेनने जाणारी जी मंडळी असतात त्यांनासुद्धा असा वेगवेगळा अनुभव येत असतो. पण मुंबई करेत त्यामुळे ते सांभाळून घेतात. ते दोन पुरुष लेडीजच्या डब्यात चढले पण एकाही बाईनी आवाज केला नाही, कारण त्या समजून घेऊ शकतात, कारण त्याचे चेहरे बघूनच कळत होतं अरे कुठे आलो. त्यामुळे कुणीही त्यांना काही म्हटलं नाही, शहाण्या मुलासारखे ते पुढच्या स्टेशनला उतरले. अशी बरीच मंडळी असतात, त्यांचं फक्त मी काय म्हणणं असेल हे सांगणारं गाणं लावलं. आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, 3 वाजता तुम्हाला मराठी बातम्या ऐकायला मिळतील आणि पुन्हा आपण भेटू 3:10 वाजता सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात. तोपर्यंत मी या कार्यक्रमातून तुमची अनुमती घेते.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सध्याच्या 7-8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश, लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल युरोपियन युनियनच्या अर्थव्यवस्था विभागाचे आयुक्त वाल्दिस डोम्ब्रोवस्कीस यांची देखील भेट घेतली. यावेळी भेटीत भारत आणि युरोपियन युनियनमधल्या आर्थिक तसंच वाणिज्य भागीदारीवर चर्चा झाली. भारत आणि युरोपियन युनियनमधला मुक्त व्यापार करार, लवचिक आणि वैविध्यपूर्ण पुरवठा साखळीचं बळकटीकरण, कच्चा माल आणि तंत्रज्ञान याबाबतीतलं सहकार्य, फिनटेक, कृत्रिम बुद्धिमत्ता तसंच जनरेटिव्ह AI अशा अनेक क्षेत्रांमधली वाढती संधी आणि सहकार्य याबाबत अशा अनेक बाबींवर या भेटीत चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. भारतीय अर्थव्यवस्थेनं 7% जास्त उच्च वाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. JCRAनं बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणेकडेही लक्ष वेधलं आहे. यंदा मार्च महिना अखेर एकूण थकीत कर्जाचं प्रमाण 1.8% घसरल्याचं नमूद केलं आहे. या संस्थेनं या सुधारणेचं श्रेय दिवाळखोरी आणि नादारी कायदा, सरकारी भांडवली गुंतवणूक आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिक मजबूत देखरेखीला देखील दिलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जलशक्ती मंत्रालयाच्या 2-दिवसीय विभागीय परिषदेच्या समारोप सत्राला संबोधित करणार आहेत. टीम इंडिया ही भावना बळकट करण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाच्या दृढीकरणासाठी विभागीय परिषदेच्या मालकांची संकल्पना प्रधानमंत्र्यांनी मांडली होती. त्या अनुषंगानं ही पहिलीच विभागीय परिषद आहे. केंद्र आणि राज्य सरकार यांना एकाच व्यासपीठावर आणून या क्षेत्रातल्या प्राधान्यक्रमावर चर्चा करण्यासाठी आणि कालमर्यादित कृती आराखडे तयार करण्यास या परिषदांची मदत होणार आहे. पाणीविषयक पायाभूत सुविधा प्रकल्पांची वेळेवर अंमलबजावणी, जलसंचय जनभागीदारी, पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची शाश्वत आणि जलजीवन मिशनची दुसरी आवृत्ती या 4 प्रमुख क्षेत्रांवर या परिषदेत विशेष लक्ष दिलं होतं. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहेत. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना FRP रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल. साखर कारखान्यांमध्ये साखरेबरोबर तयार होणाऱ्या पदार्थांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याची सूचना सुनेत्रा पवार यांनी बैठकीत केली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAIच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात सक्त वसुली संचालनालयानं देशभरात 14 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू, मध्य प्रदेश, नवी दिल्ली आणि कोलकाता यांचा या मोहिमेत समावेश आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे छापे टाकण्यात आले आहेत. अधिकृत टोल पावत्या तयार करण्यासाठी आणि टोल वसुलीच्या अधिकृत हिशोबात अफरातफर करण्यासाठी सॉफ्टवेअर ॲपचा वापर झाल्याचा आरोप ईडीने केला आहे. दरम्यान परिमॅच या संकेतस्थळावर झालेल्या अवैध सट्टेबाजी प्रकरणी ईडीने विविध राज्यांमधल्या
12 ठिकाणी छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात 5 ठिकाणी, दिल्ली एनसीआरमध्ये 4, तर राजस्थानमध्ये 2 आणि गुजरातमध्ये 1 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले. सट्टेबाजीतून मिळालेल्या पैशांचं रोख रकमेत रुपांतर करून ही रक्कम देशाबाहेर पाठवायला मदत केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशा हिचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश सीबीआयला देण्यात आले आहेत. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियन हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप सतीश सालियन यांनी केला होता. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारण्यापूर्वी झाला होता असं विवेक भीमनवार यांनी म्हटलं आहे. या पेपरफुटीनंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे निवेदन प्रसिद्ध केलं आहे. कोणत्याही गंभीर आरोपाचं मूल्यांकन वस्तुस्थिती अधिकृत नोंदी आणि पुराव्यांच्या आधारेच झालं पाहिजे असं ते म्हणाले. नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसीय निवासी शिबिराचा समारोप आज खासदार राहुल गांधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी यांचं गंगापूर इथं आगमन झालं तेव्हा नाशिक भाजपने राहुल गांधींविरोधात निदर्शनं केली तसंच काही काळ रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. नारी शक्तीला विरोध करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करणाऱ्या घोषणा या निदर्शनात देण्यात आल्या. बीड परळी राष्ट्रीय महामार्गावरील जरूर फाटा इथं आज सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी तसंच मराठा समाजाच्या मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदार आणि पोलीस ठाणे प्रमुखांना समाजाच्या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत 30 वर्षांचा पल्ला तपासणी सल्ला हे विशेष अभियान बुलडाणा जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर रोजी या कालावधीत 100 दिवस मिशन मोडवर राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या 30 वर्ष आणि त्यावरच्या प्रत्येक नागरिकानं या अभियानाचा लाभ घेऊन जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलं आहे. गोंदियात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन आणि निषेध मोर्चा काढला. जळगाव जिल्ह्यात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातले 300 हून अधिक नियमित आणि कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. महिला एकेरी गटात आज तन्वी शर्मा आणि देविका सिंग यांचे सामने होणार आहेत. सात्विक सैराज रंगीरेड्डी आणि चिराग शेट्टी ही जोडी देखील आज पुरुष दुहेरीत खेळणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. एनएचएआयच्या टोल वसुलीत झालेल्या कथित फसवणुकीच्या प्रकरणात ईडीचे देशभरात 14 ठिकाणी छापे. दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश आणि चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतचा दुसऱ्या फेरीत प्रवेश. लक्ष्य सेन मात्र स्पर्धेतून बाहेर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी FM Rainbow 107.1 MHz musically yours.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा 107.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. वाजले आहेत 3:13 आणि आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ. श्रोते हो, तुम्हाला माहीतच आहे की सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण एकतर चित्रपट, नाटक या गोष्टींबद्दल बोलतो किंवा काहीतरी दिनविशेष असेल तर त्याच्याबद्दल बोलतो. मी आपल्या या सगळ्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जसं सांगितलं, आज आहे तारीख 2 सप्टेंबर आणि आज आहे स्मृती दिन आपल्या सगळ्यांच्या लाडक्या श्रीनिवास खळे या संगीतकारांचा. म्हणजे श्रीनिवास खळे वगैरे आपण त्यांना असं नाव म्हणायचं, पण खरं सांगायचं तर ते आपल्या सगळ्यांचे लाडके खळे काकाच आहेत. आणि आज त्यांचा स्मृती दिन आहे, पण काही काही माणसं म्हणजे अशी असतात ना की ती फक्त म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला दिसत नाहीत म्हणून ती नाही आहेत असं म्हणायचं. बाकी त्यांच्या कामाच्या रूपात, त्यांच्या चाली, आता म्हणजे खळेकाकांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या चालींच्या रूपात ती कायम आपल्याबरोबर असणार आहेत. जोपर्यंत आज जन्माला एक साधारण आज 15-20 वर्षाचा जो असलेला मुलगा किंवा मुलगी असेल, त्यांनी जी त्यांची गाणी ऐकली आहेत तो संपेपर्यंत, त्याच्या पुढच्या पिढीला जर त्याने नाही ऐकवलं तर, पण अन्यथा त्याच्या आयुष्याच्या शेवटापर्यंत खळेकाका हे त्याच्या लक्षात राहणार आहेत, कारण ती गाणीच तशी आहेत. तिचं तुम्ही काही करा, तुम्ही त्या गाण्यांकडे दुर्लक्ष करूच शकत नाही. इतकी गोड, मधाळ आणि तुम्हाला जे वाटतं आहे ते त्या गाण्यांमधनं कायम तुम्हाला दिसत राहतं. तर आपण आज अशाच खळेकाकांनी कंपोज केलेल्या वेगवेगळ्या गाण्यांबद्दल बोलणार आहोत. आणि आज आपण आता सुरुवात करूया एका छान

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि आपण मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि आपण बोलत आहोत आपले लाडके संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या गाण्यांबद्दल. आपण आत्ता जो ऐकला तो अभंग होता तुकाराम महाराजांचा आणि तो इतका सुरेख गायला गेलेला आहे आणि त्यात तो म्हणजे ती चालच इतकी छान आहे ना की आपल्याला त्याशी भारावून टाकते. मला तर असं वाटलं की हा अभंग असाच चालू राहावा. एक तर पंडितजींचा आवाज, त्यात खळेकाकांची चाल आणि तुकाराम महाराजांचे शब्द. अजून काय लागतं ब्रह्मानंदी टाळे लागायला, आपण ह्याच्याबद्दल आणखी बोलू. पण आत्ता पुन्हा एकदा वेळ झालेली आहे व्यावसायिक विश्रांतीची, तेवढी आपण घेऊया.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: नमस्कार श्रोते हो, व्यावसायिक विश्रांतीनंतर तुमचं आपल्या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. आणि आपण ऐकत होतो सावळे सुंदर रूप मनोहर हे गाणं, हा अभंग. तर मी तोच विचार करत होते की ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज लिहितात की आणिक काही इच्छा आम्हा नाही चाड, तुझे नाम गोड पांडुरंगा. आता ह्या ओळींचा अर्थ आहे की आता आम्हाला खरोखरच कशाचीही इच्छा उरली नाही आणि आता आम्हाला फक्त पांडुरंगा तुझं नाव घ्यायचं आहे आयुष्यात, बाकी आम्हाला काही नको. हे एक तर ह्या अवस्थेला पोहोचणं सर्वसामान्य माणसांना खूप कठीण, पण तुम्ही पंडितजींच्या आवाजात आणि ह्या चालीत जेव्हा ते ऐकता तेव्हा खरोखरच आपल्याला असं वाटतं ना की नको, आता आणखी काही नको, हा अभंग ऐकूया आणि तो पांडुरंगाच्या पुढ्यात आपण जाऊन बसूया किंवा त्याचं नाव फक्त घेऊया. पण ते तसं का वाटतं? कारण ती खळेकाकांची जादू आहे. त्यांनी तुकाराम महाराजांना काय म्हणायचं आहे हे समजून घेऊन आणि लोकांची आवड लक्षात घेता पंडितजींचा आवाज तिथे वापरात आणून इतकं सुंदर ते आपल्यापर्यंत पोहोचवलं आहे की आपल्याला खरंच वाटतं की नाही नाही नाही आयुष्यात बास आता एवढंच, म्हणजे पंडितजींचा आवाज ऐकूया, खळेकाकांची गाणी ऐकूया आणि देवाचं नाव घेऊया बास. म्हणजे किती जीव ओतला असेल त्यांनी स्वतःचा, की त्या गाण्यात किती विचार त्यामागे असेल, की म्हणजे लोकांना विसरायला लावायचं हे खाऊ नाही आहे हो, ही सह सगळ्यांना नाही जमत. पण आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी फक्त अभंग केले अशातला भाग नाही आहे, रादर त्यांना कुठलाही जॉनर हा वर्जन नव्हता. त्यांनी भावगीतं केली, म्हणजे भावगीतं हा तर त्यांच्या पूर्ण काय म्हणतात त्या कारकिर्दीचा खूप मोठा भाग आहे. त्यांनी भावगीतं केली, भक्तिगीतं केली, स्फूर्तीगीतंही केली, चित्रपट संगीतही केलं, लावण्या पण केल्या, नाट्यगीतंही केलं आणि बालगीतंही केली. म्हणजे तुम्ही कुठलीही व्हरायटी ऐकायची ठरवा तिथे तुम्हाला खळेकाकांची गाणी सापडतीलच. आता अजून एक असं गाणं आहे, मी तुम्हाला ऐकवते गाणं आधी आणि मग त्याच्याबद्दल आपण बोलू.

0: आहे की नाही छान गाणं? म्हणजे हे गाणं ऐकताना सगळ्यात पहिल्यांदा, म्हणजे तुमचा जर कान चांगला तयार असेल किंवा तुम्हाला क्लासिकलची फार आवड असेल, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा जाणवेल तो ठेका. या गाण्याचा ठेका अतिशय कठीण आहे. म्हणजे तुम्ही जर तुम्हाला फारसं गाण्यातलं कळत नसेल, किंवा आपण असं म्हणूया बाथरूम सिंगर असाल तुम्ही, तर तुम्ही हे गाणं विचारात पण आणायचं नाही, डोक्यात ठेवायचं नाही. काही गाणी फक्त ऐकायची असतात आणि त्यांचा आनंद घ्यायचा असतो, त्यापैकी हे एक गाणं. गळ्यातनं काढणं अतिशय कठीण, पण ते सुरेश वाडकर आहेत म्हणूनच ते करू शकतात, आणि कारण ती खळेकाकांची चाल आहे. आता हे गाणं जर तुम्ही लक्ष देऊन ऐकलत ना, तर म्हणजे ते ब्रेकअप नंतर किंवा आलेल्या निराशेमधून येणारं गाणं वाटतं मला. म्हणजे तुमच्या समजा एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीचा ब्रेकअप झाला असेल, आणि ते कसं म्हणतात, नाही नाही मला नाही बोलायचं आहे त्या सगळ्या विषयाबद्दल, असं सुरुवातीला आधी म्हणतात, आणि मग तुम्ही जरा थोडं अजून पुश केलं की मग ते अगं नाही ग असं झालं तसं झालं मग असंच झालं मग असे आम्ही भांडलो हे ते आणि मग असं कसं, असा एक तो शेवटचा सूर असतो त्यांचा, तो मला ह्या गाण्यात खूप जाणवतो. म्हणजे बघा ना, ह्या गाण्याच्या पहिल्या आकारापासून जर तुम्ही बघितलं तर अगदी नाईलाजाने आता तुम्ही म्हटलंय म्हणून मी गायला सुरुवात करतो अशा तऱ्हेचा एक थोडासा अप्रोच आपल्याला वाटतो. पण जसजसं ते गाणं पुढे पुढे जातं, तसतसं प्रत्येक शब्दाला त्यांनी घेतलेले आकार ताना, म्हणजे मला त्यातलं फार तुम्हाला काही सांगता येईल असं मला वाटत नाही, पण ते जे काय त्यांची जी आंदोलनं आहेत, जी व्हाईब तयार होते त्या गाण्यानी, ती इतकी अप्रतिम आहे. म्हणजे असं किती एखाद्या ह्याला, म्हणजे कवीला जे सांगायचं आहे ते आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादा संगीतकार काय काय करू शकतो आणि करतो, हे तुम्हाला कायम कायम खळेकाकांच्या गाण्यातनं बघायला मिळेल. म्हणजे हे एक फक्त ब्रेकअपचं किंवा निराशायुक्त असं, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की अरे एवढा चांगला कार्यक्रम करायचा आणि पहिलंच गाणं असं निराशाने भरलेलं, पण त्याहीपेक्षा सुद्धा मला त्यांचं, मला त्यांची क्राफ्ट आवडते की हे सगळ्यांना नाही जमत, हे खरंच सगळ्यांना नाही जमत, आणि म्हणून ते खळेकाका आहेत, आणि कदाचित म्हणूनच ते म्हणजे 1950 दशकापासून ते आपल्या मनावर राज्य करतात बघा. आणि मला गॅरंटी आहे की 2050 आणि त्याच्यापुढे सुद्धा त्यांचं राज्य लोकांच्या मनावरचं असंच चालू राहील. आपण त्यांची आणखीही गाणी ऐकणार आहोत आणि त्याबद्दल असं भरभरून बोलणारही आहोत. पण आता पुन्हा एकदा वेळ झालेली आहे व्यावसायिक विश्रांतीची, तेवढी आपण घेऊया.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
2: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा, आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आपण बोलत आहोत आपल्या खळेकाकांच्या वेगवेगळ्या गाण्यांबद्दल, आणि आपण आत्ताच ऐकलं धरिला वृथा छंद हे गाणं, आणि आपण बरंच काही बोललो त्याच्याबद्दल. तर ते झालं थोडंसं असं ब्रेकअप नंतर जी निराशा येते ते व्यक्त करणारं गाणं. पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की त्यांनी प्रेमगीतंसुद्धा तितकी सुंदर केली आणि सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेलं प्रेमगीत म्हणजे शुक्रतारा मंदवारा. ऐकूया आता आपण.

0: मंडळी किती रोमॅन्टिक गाणं आहे ना हे. म्हणजे आपल्याला असं म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तर नेहमी हे गाणं ऐकताना एकच चित्र उभं राहतं, दोन एकमेकांवर प्रचंड प्रेम करणारी माणसं एका मोकळ्या ठिकाणी बसलेली आहेत किंवा वृक्षवल्लींच्या सहवासात बसलेली आहेत आणि कोण त्यांच्यातल्या कोणीतरी एकाला विचारलेलं आहे की माझं तुझ्यावर प्रेम आहे, तुझा काय प्रतिसाद आहे याला, आणि त्या प्रतिसादाखातर हे गाणं ते म्हणून दाखवतात. असं एक छान चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि वेळ संध्याकाळची आहे, समोर शुक्राची चांदणी उगवलेली आहे आणि खरोखरच मंद वारा आहे आणि असं इतकं हरवून जायला होतं ना त्या गाण्यामध्ये. म्हणजे हे सगळं आपल्याला ते गाण्याचे शब्द वाचून म्हणजे तो अर्थ अभिप्रेत आहे वगैरे वगैरे सगळं बरोबर आहे, पण तुम्ही कधी ना कॅरिओकेवर हे गाणं ऐकून बघा. म्हणजे त्याच्यात शब्द येत नाहीत, नुसती ती ट्यून येत असते आणि नुसत्या त्या ट्यूनमुळे सुद्धा हे अशीच वातावरण निर्मिती होते. म्हणजे नुसती ट्यून अशी कशी वातावरण निर्मिती करू शकेल इतकं प्रिसाईज की हो हे असंच भाव माझ्या मनात आहेत असं कसं शक्य आहे? ते फक्त आणि फक्त खळेकाकांना शक्य आहे अशी खरं. म्हणजे सगळीच गाणी त्यांची तशीच आहेत आणि आपण अजून बोलू त्यांच्या बाकीच्याही गाण्यांबद्दल, पण आता पुन्हा एकदा व्यावसायिक विश्रांतीची वेळ झालेली आहे त्यामुळे ती आपण घेऊया.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ आणि आपण आज गाणी ऐकत आहोत आपल्या लाडक्या खळेकाकांची. आत्तापर्यंत आपण बरीच गाणी ऐकली, एक त्यातलं भक्तिगीत होतं, एक असं ब्रेकअप नंतरचं गाण्याचं गाणं होतं म्हणजे गाणं, आणि त्याच्यानंतर आत्ता जे आपण ऐकलं शुक्रतारा मंदवारा हे खूप खूप असं रोमॅन्टिक गाणं होतं. मग आता असं आपल्याला म्हणायचं आहे का की फक्त मोठ्यांसाठीच खळेकाकांनी गाणी केली? तर नाही. मगाशी मी जसं म्हटलं की त्यांच्यासाठी कुठलाही गाण्याचा प्रकार वर्ज्य नव्हता आणि ते कुठल्याही गाण्याच्या प्रकाराचं काय म्हणतात ते तितक्याच ताकदीने ते चाल लावायचे आणि म्हणजे ती चाल आवडायचीच लोकांना. तर असं एक आता बालगीत आपण ऐकूया.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी 7. आणि आपण आत्ताच गाणं ऐकलं, शाळा सुटली पाठी फुटली. आता ते खरं बालगीत आहे, म्हणजे त्यामुळे त्याची चालसुद्धा बघा खळेकाकांनी कशी साधी सोपी ठेवली आहे, म्हणजे लहान मुलांना ते आवडलं पाहिजे. ते बालगीत आहे, लहान मुलांना जास्त आवडणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि त्यातलं म्हणजे कवींनीसुद्धा ते तसंच लिहिलेलं आहे की शाळा सुटली, नवीन आणलेली पाटी फुटली, मी अशी धडपडले आणि मला भूक लागले काही झालं तरी. पण हे कवींना सांगायचं, कवींनी गाणं लिहिलं पण ते एक्सप्रेशन्समधनं पण आलं पाहिजे ना. आता त्या ज्या गायिका आहेत कुंदा बोकील, त्यांनी पण तितकंच मनापासून ते गायलं आहे. आणि तितकं का मनापासून गायलं गेलं, कारण खळेकाकांनी त्यांना सांगितलं की आपल्याला काय अभिप्रेत आहे या गाण्यामध्ये, आपल्याला ते लहान मुलांसाठी गाणं म्हणायचं आहे. आता त्या गाण्यामध्ये तिथे जिथे असा उल्लेख आहे की मला ठेच लागली आणि मी पडले, तर त्यातसुद्धा ते त्याच्यानंतरचं जे म्युझिक तुम्ही बघितलं असेल, तर एखादा असा मोठा मनोरा असा घरंगळत खाली आला, म्हणजे ते लगोरीचा असतो ना आपला, तसा तो घरंगळत खाली आला तर कसा तो खाली येईल, त्याला असं बॅकग्राऊंड म्युझिक कसं असेल, साधारण त्या चालीवरचं बॅकग्राऊंड म्युझिक, म्हणजे ते तो तेवढा पीस तिथे तसा त्यांनी बरोबर बसवला आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा मग त्या पुढच्या कडव्यांमध्ये दोन वेळेला मला भूक लागली, म्हणजे इतका तो त्याच्यावर एम्फसिस आहे, म्हणजे इतका जोर दिलेला आहे की नाही मला भूकच लागली आधी, म्हणजे तुम्हाला रागवायचं आहे रागव, नंतर रागव, मला पहिलं खायला दे. हे त्या गाण्यातनं इतकं आपल्याला जाणवत राहतं की अरे काही बाकी आरडाओरडा काय असायचा आहे, पाठी फुटल्या जातो नंतर करूया, पहिलं आधी तिला खायला दे, असं ते आपल्याला किती जाणवत राहतं त्या गाण्यातनं. पण ही सगळी कमाल खळेकाकांची आहे ना, कारण कवीने लिहायचं काम केलं, गायिका गायचं काम करतील, पण मधली जी चाल आहे ती जर अशी ज्या ऑडियन्ससाठी तो तयार झालेला आहे गाणं त्याला अपील करणारी नसेल, असा आता समजा धरिला वृथा संद छंदासारखी क्लिष्ट चाल त्यांनी या गाण्याला दिली असती, तर कसं ते गाणं पॉप्युलर झालं असतं किंवा कसं ते लहान मुलांना आवडलं असतं. म्हणून खळेकाका का होते, त्याला कारणं आहेत ना, कारण त्यांना त्यांच्या श्रोतृवृंदाची उत्तम जाण होती, त्यांना माहिती होतं की दर्दींना काय लागतं आणि गर्दीलाही काय लागतं, लहानांना काय लागतं, मोठ्यांना काय लागतं. इतकी सुंदर जाण असलेलं व्यक्तिमत्व, मग चाली पण तशाच होणार ना. अर्थातच मंडळी, खरं तर त्यांची ना खूप खूप गाणी आहेत. आणि म्हणजे मला म्हणजे असं म्हणतात तसं की मी कुठलं घेऊ आणि कुठलं नको असं मला होत होतं हे सगळा कार्यक्रम प्लॅन करताना, पण तरी आपण अजून आणखी 3

0: आणि कदाचित ऐकू शकू आपल्या वेळानुसार असं मला वाटतं. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा व्यावसायिक विश्रांतीची वेळ झालेली आहे, त्यामुळे ती पण आपण घेऊया.
1: Every great journey begins with people coming together to listen, to learn, to imagine what's possible. This is the BRICS 2026, a moment where leaders, innovators, businesses and communities from the BRICS nations come together to strengthen partnerships. India welcomes the BRICS countries as the grouping marks the 20 years of its establishment in 2026. BRICS Summit 2026 is being hosted in Bharat Mandapam, New Delhi from 12th to 13th September 2026 under India's chairship theme, Building for Resilience, Innovation, Cooperation and Sustainability, with a people-centric approach and the spirit of humanity first. Because when we work together, possibilities become progress.
0: Namaskar Shrotho, tumhi aikat ahat FM रेनबो. मी आहे मधुरा बाळ आणि आपला कार्यक्रम चालू आहे सप्तरंगी साथ. आणि आपण आज बोलत आहोत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेल्या वेगवेगळ्या गाण्यांबद्दल. आता आपलं भावगीतं ऐकून झाली, त्यांनी संगीतबद्ध केलेलं एक बालगीतही आत्ता आपण ऐकलं. आता अजून एक आपण गाणं ऐकूया, ते आहे स्फूर्तिगीत. म्हणजे स्फूर्तिगीत त्यांनी कमी संगीतबद्ध केलं, पण जे केलं ते इतकं गाजलं. ऐकूया ते स्फूर्तिगीत.

श्रोते हो, तुम्हाला कल्पना असेलच की हे गाणं आत्ता जे आपण ऐकलं शतकांच्या यज्ञातून उठली, ते गाणं आहे शिवकल्याण राजा या अल्बममधलं. आणि 1974 साली हा अल्बम तयार करण्यात आला आणि शिवराज्याभिषेकाचं 300वं वर्ष ते होतं आणि 300वा शिवराज्याभिषेक साजरा करायचा होता. त्यामुळे प्रत्येकजण काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी करण्याच्या प्रयत्नात होतं, कोणी काय काय आयोजित करत होतं. तर त्यावेळेला हा शिवकल्याण राजा हा अल्बम तयार करायचं ठरलं, म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दोघांनी मिळून ते करायचं ठरवलं. त्यातली बरीच गाणी तयार पण झाली आणि तुम्हाला माहीत असेल की त्या अल्बममधली सगळीच गाणी जवळजवळ हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली आहेत. पण ती जी सगळी म्हणजे त्याची एक पूर्ण गोष्ट, म्हणजे शिवरायांचा पूर्ण इतिहास त्या कॅसेटमधनं सांगितला जातो. जर तुम्ही ती पूर्ण कॅसेट ऐकली असेल, पूर्ण अल्बम ऐकला असेल, तर म्हणजे बाबासाहेब पुरंदरे थोडंसं निवेदन करतात आणि मग गाणी येतात एका पाठोपाठ एक. आणि त्या सगळ्यामध्ये त्यांना असं झालं होतं की अरे आपण सगळं कव्हर करतो आहे पण शिवराज्याभिषेक तर कव्हर केला नाही आपण. आणि असं करता करता त्यांनी बरंच संशोधन केलं काय काय काय काय, पण त्यांना काय ते समाधान होईना की हे गाणं आपलं शिवराज्याभिषेकासाठी म्हणून योग्य वाटतं आहे असं काही होईना. मग एक नवीन गाणं तयार करायचं त्यांनी ठरवलं. आणि रेकॉर्डिंगला एक दिवस असताना, म्हणजे आज रेकॉर्डिंग समजा, तर आज पहाटे ते गाणं लिहून तयार झालं. शंकर वैद्य हे त्या गाण्याचे कवी आहेत आणि त्यांनी रात्री बसून सुरुवात केली, ते पहाटेला संपलं आणि सकाळी मग ते स्टुडिओमध्ये आलं गाणं. आणि बाकीच्या गाण्यांचं संकलन आणि इतकी कामं होती त्या अल्बमची, त्यामुळे बाळासाहेबांना असं झालं की अरे आता हे गाणं मी कधी आणि कसं काय रेकॉर्ड करू. बरं, त्याच दिवशी लता दिदींना लंडनच्या दौऱ्यासाठी निघायचं होतं, त्यामुळे लोक कसं, म्हणजे स्टुडिओ तर आहे अवेलेबल आणि गाणं तर तयार नाही आहे. तर त्यावेळेला खळे काका तिथे होते, तर पंडितजींनी त्यांना सांगितलं की तुम्ही या गाण्यातला चाल लावा. आणि अगदी काही थोडक्या वेळामध्ये त्यांनी इतकी सुंदर चाल लावली, म्हणजे शिवकल्याण राजाच्या बाकीच्या गाण्यांच्या बरोबरीने हे जेव्हा आपण गाणं ऐकतो तेव्हा आपल्याला म्हणजे जर तुम्ही डिटेल्स बघितले नाहीत अल्बमवर तर तुम्हाला असं वाटतं की हो बाळासाहेबांनीच केलं आहे की काय. पण आणि ते तितकंच पॉप्युलर झालं, म्हणजे सगळीच गाणी खरं म्हणजे त्या अल्बममधली इतकी गाजलेली आहेत. तर पण ते खळे काकांनी केलं आहे. ही कमाल आहे खळे काकांची खरं. म्हणजे मनापासून सांगायचं झालं तर आपण त्यांच्याबद्दल कितीही गाण्यांबद्दल कितीही बोलू शकतो, पण आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपण आता सप्तरंगी साथ ह्या कार्यक्रमात इथेच थांबूया. यानंतर मी तुम्हाला ठळक बातम्या वाचून दाखवीन आणि पुन्हा 4 वाजता आपण भेटणार आहोत सांजेच्या पारी या कार्यक्रमात. तर आता ऐकूया ठळक बातम्या. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानाने काठमांडू इथं पोहोचलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयाने CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागाला दिले आहेत. मुंबई उच्च

न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजित सिंह राजे भोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतने दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चीनी तैपैच्या ची यू जेनला त्याने 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 374 अंकांची घसरण झाली आणि तो 76,570 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 141 अंकांची घसरण नोंदवत 23,914 अंकांवर बंद झाला. या होत्या आत्ताच्या ठळक बातम्या. यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युजिकली योर्स
1: एवरी ग्रेट जर्नी।
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा। आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ। आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या परी आणि आज आहे बुधवार, त्यामुळे आपण माहीत करून घेणार आहोत वेगवेगळ्या ठिकाणांबद्दल जिथे तुम्ही प्रत्यक्ष जाऊ शकता आणि त्या ठिकाणांमधनं काहीतरी तुम्हाला एक छान आनंद समाधान मिळू शकतं। तर मुंबईमधल्या आज एका संग्रहालयाबद्दल आपण बोलणार आहोत, ते काय आहे, कुठलं आहे ते मी सांगेनच, पण आधी आपण एक गाणं ऐकूया।

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी. आणि मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे आज आपण एका संग्रहालयाबद्दल बोलणार आहोत. आता मुंबईत सगळ्यांना माहीत असलेलं संग्रहालय आहे राजा शिवाजी संग्रहालय, पण एक दुसरंही संग्रहालय आहे आणि त्याचं नाव आहे नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, म्हणजे भारतीय सिनेमा राष्ट्रीय संग्रहालय. आश्चर्य वाटलं ना ऐकून. म्हणजे आपण सगळी, मला असं वाटतं की ज्यांना गाण्याची आवड असते त्यांना सिनेमाचीही आवड असते जनरली, आणि म्हणून आपल्याला सिनेमाची आवड असली की आपण म्हणजे असे जे दर्दी सिनेमाचे काय म्हणतात ते चाहते असतात, ते एकच सिनेमा दोन दोन वेळा बघणे, त्याचं पुन्हा ॲनालिसिस करणे वगैरे असं अशा गोष्टी करतातच. पण इन जनरलसुद्धा लोकांना हा सिनेमा हे असतंच, म्हणे त्याच्यात एक सुप्त आकर्षण असतं की अरे सिनेमात काम करणारा माणूस आपल्याला समोर असा अचानक प्रत्यक्षात भेटला की असं आपल्याला हो मी त्याला कुठे ठेवू आणि कुठे नको असं होतं. म्हणजे सिने नट नट्या यांच्याबद्दल तर होतंच, पण तुम्हाला असं जर कळलं की एखादा माणूस तंत्रज्ञ आहे किंवा चित्रपटसृष्टीशी त्यांचा खूप घनिष्ठ संबंध आहे, तरीसुद्धा त्या माणसाबद्दल आपल्याला एक विलक्षण आदर निर्माण होतो मनात. तर पण आता देवाच्या दयेने आणि खरं सांगायचं तर इंटरनेटच्या कृपेने आपल्याला अशा अनेक गोष्टी बघायला मिळतात ज्यातनं आपल्याला सिनेमाच्या कॅमेऱ्याच्या मागे काय चालू असतं हे कळतं. म्हणजे हल्ली खूप अशी पद्धत आली आहे की कुठलाही सिनेमा किंवा कुठली, आता हल्ली वेबसिरीज पण येतात, तर वेबसिरीजच्या बिहाइंड द सीन जे काही व्हिडिओज असतात तेही खूप व्हायरल केले जातात हल्ली, आणि ते फार गमतीशीर असतं बघणं. पण काय आहे, शेवटी हे सगळं ना आपल्याला फक्त बघायला मिळतं की अमक्या तमक्यानी असं केलं कॅमेऱ्याच्या मागे, किंवा कॅमेऱ्याच्या मागे हा असा पसारा असतो, किंवा जे काय तुम्हाला बघावंसं वाटतं ते. पण हे फक्त बघणं आणि प्रत्यक्ष त्या वस्तू आपल्याला असा हात लावायला मिळणं किंवा हे आपण करून बघूया का अशी एखादी संधी मिळणं, हे कठीण असतं ना. म्हणजे ते किती टेक्निकल काम असतं आणि ते किती सिरियसली करतात ती सगळी मंडळी, त्यामुळे तिथे असं एकदम आम्हाला फक्त बघायचं आहे असं जाऊन तुम्ही सांगितलं तर म्हणतील तुम्ही नाही बघितलं तरी चालेल, आमचा फायनल प्रॉडक्ट तुम्ही बघा ऐका आणि त्याला तुम्ही काय द्यायचे ते दाद द्या, तुम्ही इथे टेक्निकल गोष्टींमध्ये येऊ नका. आणि जे बरोबरच आहे, कारण ते खूप लक्ष देऊन काम करायला लागतं त्यांना, पण ही संधी, गंमत करून बघण्याची संधी तुम्हाला ह्या म्युझियममध्ये डेफिनेटली मिळू शकते. आणि म्हणजे इतकं छान आहे ना, तुम्हाला तिथे आतमध्ये गेल्यावरच इतकं मस्त वाटायला लागतं. हे म्युझियम जे मी म्हणते आहे, नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा, हे आहे कंबाला हिलला. म्हणजे तुम्हाला मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगेन की कसं जायचं, कुठे जायचं आणि कसं काय. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते सोमवारी बंद असतं आणि सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी बंद असतं, आणि मंगळवार ते रविवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळात तुम्ही तिथे जाऊ शकता आणि बघू शकता. आता तिथे जाऊन काय काय बघायचं हेही मी तुम्हाला सांगेन, पण त्याच्या आधी आपण एक गाणं ऐकूया.

0: माझ्या दिलाच्या पळद्यावर सगळ्याच गुणांनी ही रोग हो
1: आवा ऐका तरी तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत ये तुमच्या वाणी कोणी माझ्या जिंदगीत ये दरले झाक होई
2: चल चल गणात पडू नको
0: माझ्या अंगणात पुरी तुझं काय काम ग मी तर नाम वाला ओ मी तर नाम वाला बदनाम

0: याहू!
1: आटा कोणी मला जंगली मा वा पागल मजनू मणा आटा कोणी मला जंगली मणा वा पागल मजनू मणा मी प्रेम दीवान।

0: अरे बाप रे।
1: लटपट लटपट लटपट लटपट तेरी चाल है मोटी नकरेली, बात तू करती

0: राजा तुझा मी लक्षागा, राणी तू माझी अंबक्का,
1: राजा तू माझा लक्षागा,
0: राणी तू माझी अंबक्का।

नमस्कार श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि आपण बोलत आहोत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाबद्दल. मी तुम्हाला म्हटलं तसं की ते कंबाला हिलला आहे आणि कुठल्याही वस्तूसंग्रहालयात जसं काही जशा गोष्टी असतात तशाच याही वस्तूसंग्रहालयात आहेत. फक्त त्याच्यात गोष्ट एकच आहे की इथल्या सगळ्या वस्तूंचा जो इतिहास आहे तो सगळा आपल्या चित्रपटसृष्टीशी जोडलेला आहे आणि म्हणूनच त्या गोष्टी जास्त इंटरेस्टिंग होतात. म्हणजे बघा, तुम्ही म्हणजे आता मी तुम्हाला सांगते कसं ते आहे. तुम्ही आतमध्ये शिरलात की तिथे दोन इमारती तुम्हाला दिसतील. त्यातली एक इमारत आहे ती प्रॉपर सिमेंटची आहे आणि अशी त्याच्यात तळमजला जास्त आहे. त्याच्या पहिल्या मजल्यावर ते त्यांनी काही तसं पाहण्यासारखं काही नाही आहे त्याच्या पहिल्या मजल्यावर. पण दुसरी जी बिल्डिंग आहे ती चार मजली बिल्डिंग आहे, ती काचेची बिल्डिंग आहे आणि ह्या दोन्ही बिल्डिंगमध्ये मिळून इतक्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत, इतकी माहिती आपल्याला तिथे जाऊन मिळते. म्हणजे तुम्हाला सुरुवात करायची असते सिमेंटच्या बिल्डिंगपासून. त्या बिल्डिंगना गुलशन महल असं म्हणतात. सो त्या बिल्डिंगमधनं तुम्हाला सुरुवात करायची असते आणि अगदी सुरुवातीपासून ज्या गोष्टी जी उपकरणं वापरली गेली किंवा सिनेमाची कॉन्सेप्ट ही कुठल्या विचारातून आलेली आहे किंवा पूर्वी गावोगावी जाऊन लोक कथाकथन करायचे, मग त्याच्यात पुन्हा परफॉर्मिंग आर्ट्स हा प्रकार होता, पण त्यातल्या कुठल्या म्हणजे जादूचे प्रयोग वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी त्याच्यात येतात, पण त्यातल्या नेमक्या कुठल्या गोष्टीवरून हळूहळू मग कॅमेरा किंवा तत्सम गोष्टींचा शोध लागत गेला किंवा त्याच्यात पुढे प्रगती झाली हे तुम्हाला तिथे गेल्यानंतर बघायला मिळेल. म्हणजे असं एक काचेपेक्षा सुद्धा एक आरसे लावलेला असं एक लाकडी एक त्याला उपकरण म्हणूया आपण असं दिसतं आणि त्याच्यात तुम्हाला त्याच्या बाजूनी अशी चित्रं फिरतात आणि चित्रं फिरतात आणि ती आरशात दिसतात आणि ती आरशात दिसल्यानंतर ती अशी आपल्याला वाटतं की त्याची एक पूर्ण चित्रफीत तयार झालेली आहे का. कदाचित म्हणूनच त्या ती जी फिल्म असते याची कॅमेरावरून, म्हणजे आता तर सगळं डिजिटल झालं पण जेव्हा सगळं ॲनलॉग होतं तेव्हा ती जी फिल्म असायची त्याला म्हणूनच कदाचित चित्रफीत म्हणत असतील असं मला वाटतं. तर ते तिथपासून सुरू करून मग छोटा कॅमेरा, मग तो असा हाताने फिरवायचा कॅमेरा, इतक्या जुन्या जुन्या गोष्टी तिथे त्यांना तुम्हाला बघायला मिळतील ना. आणि म्हणजे कधीकधी आपल्याला असं वाटतं की अरे आता एवढी क्रांती झाली, आपल्याला एका क्लिकवर सगळं मिळतं. आता तर खरोखर म्हणजे फोनवर लोक सिनेमा एडिट करतात इतकी प्रगती झालेली आहे. पण हे कुठून आलं हे माहीत करून घेताना आपल्याला म्हणजे दादासाहेब फाळक्यांबद्दल किंवा एकंदरीतच चित्रपटसृष्टीला ज्या लोकांनी इतकं योगदान दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आपल्याला इतका आदर वाटतो. कारण चित्रपट हा आपल्यासाठी एक मनोरंजनाचं साधन आहे पण त्याच्या मागे घेतलेले कष्ट किती आहेत आणि कुठल्या कुठल्या तऱ्हेचे त्यांनी कष्ट घेतलेले आहेत हे आपल्याला तिथे ते वस्तूसंग्रहालय बघायला सुरुवात केली ना की कळतं. मी तुम्हाला आणखी माहिती सांगते याबद्दल, पण त्याच्या आधी आपण एक गाणं ऐकूया.

श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा 107.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी. आपण बोलतोय नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाबद्दल. आणि मी तुम्हाला सांगितलं की कसं एका जुन्या उपकरणानंतर पुढे कॅमेरा आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रगती झाली. तर तुम्ही गुलशन महलमध्ये शिरलात की पहिल्यांदा तुम्हाला अशा तऱ्हेची वेगवेगळी उपकरणं बघायला मिळतात, पण त्याच्यानंतर आपल्या हिंदी चित्रपटाने किंवा एकंदरीत भारतीय चित्रपट सृष्टीने दशकवार कशी प्रगती केली ह्या सगळ्याचं ना तिथे त्यांनी प्रत्येक दशकासाठी एक वेगळं दालन तयार केलं आहे. म्हणजे आता बघा, 100 वर्षापेक्षा जास्त वर्षांचा इतिहास आहे आपल्या चित्रपटसृष्टीला, पण तो गौरवशाली इतिहास काय आहे आणि तो का महत्त्वाचा आहे ह्याची ओळख, ह्याचं महत्त्व आपल्याला त्या संग्रहालयात गेल्यानंतर कळतं. आणि त्या प्रत्येक दशकाचं, मी म्हटलं तसं प्रत्येक दशकासाठी एक वेगवेगळं दालन केलं आहे, पण त्याच्यात त्यांनी काय काय ठेवलं आहे. तर त्यावेळेला साधारण कॅमेराची जी काही आवृत्ती तिथे होती ती, किंवा त्यावेळेला गाजलेले असे चित्रपट, किंवा आता जे कोणी मोठे दिग्दर्शक होते किंवा प्रोड्युसर होते किंवा एकंदरीतच तंत्रज्ञ, म्हणजे तुम्हाला दादासाहेब फाळक्यांचा फोटो तिथे बघायला मिळेल. आता हे नाव आपल्याला माहिती आहे कारण त्यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो, त्यांचं खूप योगदान खूप खूप मोठं आहे या सगळ्यामध्ये चित्रपटसृष्टीच्या दृष्टीने. पण त्यांच्याबरोबर त्यांना साथ देणारे अनेक तंत्रज्ञ होते ज्यांची आपल्याला काही कल्पना नाही आहे, ओळख नाही आहे. तर अशा मंडळींचे फोटो, त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला तिथे बघायला मिळेल. त्यावेळेला आता आपल्याला सगळेच्या सगळे सिनेमे काही माहीत नसतात, कुठले आले, काय झालं, काय नाही, पण या अशा सिनेमांची ना पोस्टर्स तुम्हाला तिथे बघायला मिळतील, त्या दालनांमध्ये बघायला मिळतील, त्या दालनांच्या बाहेरच्या बाजूच्या भिंतींवरही त्यांनी अशी छान पोस्टर्स लावली आहेत. इतकं म्हणजे असं तुम्हाला टाईम मशीन वापरल्यासारखं वाटेल, म्हणजे जुन्या काळात आपल्याला कोणीतरी घेऊन गेलंय असं तुम्हाला वाटेल तिथे एकदा तुम्ही शिरलात की. आणि हा सगळा तुमचा भाग बघून झाला गुलशन महलमधला की मग तुम्हाला यायचं असतं ग्लास बिल्डिंगकडे. म्हणजे ती जी काचेची बिल्डिंग आहे त्यात सुद्धा 4 मजले आहेत आणि प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं आणि इंटरेस्टिंग असं तुम्हाला नक्की बघायला मिळू शकतं. त्याबद्दल आणखी बोलूया, पण त्याच्या आधी आपण एक गाणं ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा आणि आपण आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि आपण बोलत आहोत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाबद्दल. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या अशा दोन बिल्डिंग्ज आहेत आणि काचेच्या बिल्डिंगमध्ये शिरल्यानंतर काय दिसतं हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती काचेची बिल्डिंग जी आहे ती 4 मजली बिल्डिंग आहे आणि तिथे खूप जास्त गोष्टी बघण्यासारख्या आहेत. पण इतकी छान गोष्ट त्यांनी केली ना की त्या काचेच्या बिल्डिंगमध्ये शिरल्या शिरल्या तुम्हाला पहिल्यांदा काय दिसतं, तर खूप मोठा सुप्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांचा पुतळा दिसतो. म्हणजे असा लाईफ साईज, म्हणजे असा खूप मोठा आहे ॲक्च्युली तो पुतळा, पण त्याच्यात इतके डिटेल्स आहेत ना, म्हणजे त्यांच्या डोळ्यांचा रंग, त्यांच्या पापण्यांची ठेवण, त्यांचा चेहऱ्याची ठेवण, त्यांची उभं राहण्याची पद्धत आणि त्यांचा असा एक उजवा हात त्यांनी कॅमेऱ्यावर ठेवला आहे अशी त्यांची पोज आहे त्या पुतळ्याची. पण तो इतका छान वाटतो ना की असं पहिल्यांदा तुम्ही गेल्या गेल्या ओ माय गॉड ह्या गोष्टीसाठी मी आली आहे इथे, हे तुम्हाला तिथे आधी पहिल्यांदा म्हणजे असं एक तिथपासनं तुम्हाला समाधान मिळायला सुरुवात होते. तुम्हाला असं वाटतं की अरे हो मी तिकीट काढून इथे आले बघायला, मला पूर्ण माझे पैसे वसूल झाल्याचा फील आहे. असा तुम्हाला गुलशन महलमधनं बाहेर पडून त्या काचेच्या बिल्डिंगमध्ये तुम्ही जेव्हा शिरता तेव्हापासूनच तो फील यायला लागतो. तर आता सत्यजित रे हे खूप खूप मोठे दिग्दर्शक होते तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे, पण त्यांच्याबद्दल आपल्याला फार

डिटेलमध्ये माहिती नसते, म्हणजे त्यांनी सिनेमे केले, त्यांचं दिग्दर्शन खूप छान होतं वगैरे वगैरे गोष्टी खूप आत्तापर्यंत लोकांनी डिस्कस केलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला माहिती आहेत. पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडीशी माहिती, त्याच्यानंतर त्यांच्या करिअरबद्दल तपशीलवार माहिती ही तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकते. म्हणजे तळमजल्यावर हा त्यांचा पुतळा उभा आहे आणि तळमजल्याच्या खाली, म्हणजे असं आपण बेसमेंट म्हणतो ना साधारणपणे, ते खूप मोठं आहे, पण तिथे त्यांनी असं पूर्ण सत्यजित रे ना तो तळमजल्याचा म्हणजे तळघराचा भाग डेडिकेट केलेला आहे. आणि त्यांच्याबद्दलची सगळी माहिती, त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची पोस्टर्स तुम्हाला तिथे बघायला मिळतात. आणि हे तुम्ही एवढं सगळं तळमजला आणि तळघर ह्या सगळ्या गोष्टी बघून झाल्या की पहिल्या मजल्यावर तुम्ही गेलात की गांधीजींबद्दलचा एक पूर्ण सेक्शन त्यांनी तयार केला आहे. मग आता आपल्याला प्रश्न पडेल की गांधीजींचा आणि सिनेमाचा तसा काय संबंध. पण भारतीय सिनेमा ज्या सुमारास सुरू झाला त्या सुमारास गांधींची एक विचारधारा पुढे येत होती आणि त्यांच्या चळवळीमुळे समाजात ज्या गोष्टी घडत होत्या त्या सगळ्या समाजाचं प्रतिबिंब चित्रपटावर पडत होतं. चित्रपटही साधारण वेगळ्या, म्हणजे त्याच विचारसरणीचे म्हणा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून जे लोकांचं आयुष्य दिसतं त्या लोकांच्या आयुष्यावर आधारित सिनेमे असे ते सगळे पूर्ण तयार होत गेले. तर त्यांनी पहिला मजला जो केलेला आहे त्याच्यात एक गांधीजींचा पुतळा आहे तिथे, आणि पूर्ण म्हणजे गांधीजींवर तयार झालेले सिनेमे, त्यातल्या काही छोट्या छोट्या ध्वनिचित्रफिती, त्याच्यानंतर त्यातले फोटो काही, आणि त्या सगळ्या चित्रपटांबद्दल माहिती, आणि त्या त्यांच्या गांधीजींच्या कार्याचा चित्रपटावर कसा त्याचे पडसाद उमटत गेले ह्याची सगळ्याची माहिती त्यांनी तिथे अशी खूप छान पद्धतीने अरेंज केलेली आहे. ती वाचायला तुम्हाला खूप छान वाटतं आणि तुम्हाला खूप नवीन माहिती मिळते की अरे या दृष्टीने आपण कधी विचार केलाच नव्हता की ह्या गोष्टी झाल्या. म्हणजे गांधीजींचा एक चळवळ आणि विचार हे सगळं म्हणजे आपण इतिहासात वाचलेलं असतं, बऱ्याच वेळा शाळेच्या पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं, हां ठीक आहे पुढे काय, मग आत्ता काय त्याचा रिलेव्हन्स, पण आपल्याला त्या गोष्टीचा पडसाद कुठल्या कुठल्या ठिकाणी पडले याची कल्पना नसते. आणि सिनेमावरही ते पडले हे आपल्याला खरंच, म्हणजे आपल्या गावीही नसतं ते, पण तिथे जाऊन तुम्हाला अशा वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लागतो. आपण आणखी दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या मजल्याबद्दल वर काय आहे या म्युझियमच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे, पण आत्ता एक गाणं ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा. आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. आपण बोलत आहोत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाबद्दल. आणि मी तुम्हाला सांगितलं की त्यांच्या दोन बिल्डिंग्ज आहेत आणि गुलशन महलच्या बिल्डिंगमध्ये खाली एक काय काय आहे, काचेच्या बिल्डिंगमध्ये तळमजल्यावर काय काय आहे, तळघरात काय आहे, त्यांच्या ते सगळं सांगितलं. आणि पहिल्या मजल्यानंतर मजल्यावर मी म्हटलं तसं की गांधीजींचा एक पुतळा फारच अनपेक्षितरित्या तिथे मला बघायला मिळाला आणि गांधीजींच्या चळवळीचा कसा आपल्या समाजावर आणि पर्यायाने चित्रपटावर कसा, चित्रपटसृष्टीवर कसा परिणाम झाला किंवा त्याचे काय पडसाद उमटले हे आपल्याला तिथे बघायला मिळतं. त्यानंतर दुसऱ्या मजल्यावर एक फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे तो स्टुडिओ जो आहे तो बालचित्रपटांचा स्टुडिओ आहे. आता लहान मुलांसाठी तयार होणारे सिनेमे फार वेगळ्या पद्धतीचे असतात, पण तिथे तुम्हाला असं म्हणजे लहान मुलांच्या सिनेमांमध्ये दिसणारं जे काही आहे, त्यांची काही कॅरेक्टर्स आहेत किंवा जे काही आहे किंवा असे खोटे सीन तिथे त्यांनी तयार केलेले आहे, तिथे जाऊन तिथे तुम्हाला उभं राहता येतं. आणि म्हणजे असं म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर एक समुद्रकिनाऱ्याचा समजा त्यांनी समजा नाही तिथे ॲक्च्युली समुद्रकिनाऱ्याचा देखावा त्यांनी उभा केलेला आहे. आणि तुम्ही जाताना ना कधीही एकटे जाऊ नका, म्हणजे मला विचाराल तर तुम्ही एकटे जाऊ नका, कारण असं तुमचा जो मित्र किंवा मैत्रीण किंवा जे कोण तुमच्याबरोबर आले असतील ते असे मग तुमच्यासमोर उभे राहतात आणि मग ते त्यांच्यावरती ना त्यांनी एक असा टी व्ही ठेवलेला आहे, तुम्ही जसे उभे राहता तसं ते तसंच्या तसं टी व्हीत त्या माणसांना दिसतं. आणि मग ते सांगतात अरे जरा उजव्या बाजूला उभा राहा, मग डाव्या बाजूला उभा राहा, म्हणजे मग तुझं आता हे तू बरोबर त्या झाडाच्या शेजारी उभा आहेस असं दिसेल, तू बरोबर समुद्राच्या पाण्यात पाय बुडवल्यासारखं दिसेल, असं सगळं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जर डिरेक्टरचा फील घ्यायचा असेल की डिरेक्टर कसं बघतो त्या छोट्याशा स्क्रीनवर आणि मग कसं कलाकारांना सांगतो की अजून अमुक करा तमुक करा, इकडे वळा तिकडे वळा, तिकडे बघून बोला इकडे बघून बोला, असं तुम्हाला जर गमतीशीर फील सगळा घ्यायचा असेल ना तर तुम्ही त्या तिथे नॅशनल स्टुडिओ आपलं नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमामध्ये जा आणि दुसऱ्या मजल्यावर हे सगळे खेळ तुम्हाला करायला मिळतील. त्याखेरीज त्यांनी असं सगळ्यांना सगळ्या टेक्निकल गोष्टींच्या प्रतिकृती ठेवल्या आहेत, म्हणजे आपल्याला फार क्युरिओसिटी असते ना की अरे कॅमेरा कसा दिसत असेल, तो कसा वळवत असतील, किंवा आता हे वेगवेगळे साऊंड इफेक्ट्स जे आपल्याला ऐकायला मिळतात की बा हा माणूस इकडनं चालत आला, मग त्याचा पावलांचा आवाज, त्याचा कसा आवाज जवळ येतो तसा मोठा होतो, लांब जातो तेव्हा कसा त्याचा आवाज बारीक बारीक बारीक होत जातो, हे सगळं आपल्याला मिक्स कसं करतात किंवा एक म्हणजे त्यांनी ना असे छोट्या छोट्या ऑडिओ क्लिप्स तिथे तयार ठेवलेले आहेत आणि अशी तिथे त्यांनी सगळं लिहिलेलं आहे तुम्ही कसं मिक्स करू शकता, कसं काय करू शकता. मग त्यांच्या सूचनांप्रमाणे ना आपण करून बघितलं की आपल्याला मजा येते, म्हणजे लहान मुलांसाठी तर आहेच ते की त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं फार कुतूहल असतं, करून बघायचं असतं, पण आपल्याला सुद्धा म्हणजे चित्रपटसृष्टी किंवा त्याची तांत्रिक बाजू हा इतका म्हणजे क्लिष्ट वाटतो विषय, म्हणजे तो आहेच क्लिष्ट, काही वादच नाही त्याबद्दल, पण त्यातल्या त्यात त्यांनी थोडी त्यात आपल्याला गंमत आणून देण्याचा फार प्रयत्न केलेला आहे. आणि खरोखर म्हणजे तिथे गेल्यानंतर आपले 2-3 तास कसे जातात नुसत्या ह्या 2-3 मजल्यांमध्ये, म्हणजे जे मी सांगितले त्या सगळ्या ठिकाणी बघण्यात आणि अशा सगळ्या गोष्टी करून बघण्यात इतका छान वेळ जातो ना आणि अगदी प्रसन्न होतं मन. त्यामुळे मी सजेस्ट करेन की तुम्ही एकतर एकटे जाऊ नका आणि गेलात तर जाताना तुमच्या मुलांना पण घेऊन जा, कारण त्यांनाही तशी क्युरिओसिटी असतेच आणि त्यांना ह्या अशा सगळ्या गोष्टी बघून ना ती हरखून जातील. आपण बोलूया आणखीन उरलेल्या 2 मजल्यांबद्दल, पण त्याच्या आधी एक गाणं ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम रेनबो सेवा. आपला कार्यक्रम चालू आहे सांजेच्या पारी आणि आपण बोलत आहोत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाबद्दल. आणि मी तुम्हाला सांगितलं की कसं तिथे जाऊन तुम्हाला सगळं टेक्निकल गोष्टी पण अशा गमती गमतीच्या पद्धतीने तुम्हाला शिकून नाही घेता येणार, पण एक कसं असू शकतं याचा आपल्याला एक अंदाज येऊ शकतो. तिथली भव्यता आपल्याला जाणवू शकते की अरे कसं ते करत असतील किंवा किती मोठ्या गोष्टींवर त्यांना त्यावेळेला काम करायला लागतं याचा आपल्याला अंदाज येतो. त्यानंतर हे सगळं मी तुम्हाला सांगितलं, ते तळमजला तळघर पहिला मजला दुसरा मजला असं सगळं ते आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या मजल्यावर पण जाऊन अनेक इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतात. त्या सगळ्या मी तुम्हाला म्हटलं तसं तांत्रिक गोष्टींच्या प्रतिकृती केलेल्या आहेत. त्याच्यानंतर म्हणजे कॅमेऱ्यांचे खूप मोठे मोठे कॅमेरे असायचे पूर्वी, तर ते असे मोठे कॅमेरे त्यांनी सगळे तिथे ठेवलेले आहेत. मग त्याच्या बाजूला तो एक ट्रॅक असतो, त्याच्यावरनं तो कॅमेरा फिरवला जातो, ते सगळं असं तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यानंतर जुन्या फिल्म्स म्हणजे त्या रिळं असायची मोठी, ती तुम्हाला बघायला मिळतील. त्याच्यानंतर खूप म्हणजे प्रोजेक्टर्स बघायला मिळतात, अशा खूप टेक्निकल गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतील. ते सगळं झालं तिसऱ्या मजल्यावर. त्याच्यानंतर मग चौथा मजला आहे, तिथे पण तितक्याच छान छान गोष्टी बघायला मिळतात. आता ते आहे म्युझियम, त्यामुळे जुन्या गोष्टींवर त्यांचा अर्थातच जास्त भर आहे. म्हणजे लेटेस्ट गोष्टी तिथे तुम्हाला तशा नाहीच बघायला मिळणार. पण चौथ्या मजल्यावर जर तुम्ही गेलात ना, तर तिथे गंमत अशी आहे की पूर्वी बघा तंबूतले सिनेमे असायचे. म्हणजे माझ्या मते अजूनही काही गावांमध्ये तंबूतले सिनेमे अजूनही पाहिले जातात. प्रमाण खूप कमी आहे आता. आता खूप ठिकाणी थिएटर्स झाले आहेत व्यवस्थित आणि तिथे नीटपणे सिनेमे बघता येतात लोकांना. पण तरी अजून ती संस्कृती अशी पूर्ण नष्ट झालेली नाही आहे तंबूतल्या सिनेमाची. तर ते आपल्याला आत्ता म्हणजे स्पेशली शहरी माणसांना, मुंबईतल्यासारख्या माणसांना त्याचं आश्चर्य वाटतं की अरे कसं तंबूतले सिनेमे आपल्याला म्हणजे बघत असतील ना लोकं. तर तो फक्त फील येण्यासाठी म्हणून त्यांनी असं तंबूची प्रतिकृती करून ठेवलेली आहे. आणि मग त्या तंबूच्या आतमध्ये अशी बाकं ठेवलेली असायची, म्हणजे नुसतं बसण्यासाठी, त्याच्यावर बसायचं आणि समोर दिसत असलेला सिनेमा बघायचा. तर तुम्हाला ती अशी प्रतिकृती, म्हणजे तुम्हाला खरोखर जाता येतं आतमध्ये. तिथे एक छोटंसं बेंच त्यांनी ठेवलेलं आहे, त्याच्यावर बसायचं आणि ते चित्र सतत चालूच असतं आतमध्ये. ते जाऊन बघायचं, म्हणजे असा फक्त एक अंदाज येण्यासाठी की आपल्या आधीचे लोक कसं तिथे जाऊन सिनेमे बघत असतील. आणि त्या व्यतिरिक्त त्या तो एक तंबूचा भाग आहे, पण त्या व्यतिरिक्त कॅलिडोस्कोप आहे. किंवा पूर्वी असे खूप मोठे मोठे सेट असायचे बघा त्याचे, तर ते सावल्यांचा पण एक वेगळा इफेक्ट जर तुम्ही जुने हिंदी सिनेमे किंवा आपले मराठी सिनेमेसुद्धा बघितले असतील तर तुम्हाला जाणवेल असं की एक कॅमेरा वेगळ्या अँगलने लावून एक शॅडोचा एक वेगळा इफेक्ट त्याला मिळतो. तर ते कसं तिथे दिसत असेल, असं एक मोठ्याच्या मोठा एक मोठा पडदा त्यांनी तिथे लावला आहे आणि एक समोर असं अशा काही गोष्टी ठेवल्या आहेत ज्याची सावली पडते. तुम्ही एका अँगलने बघितलं वेगळी दिसते, दुसऱ्या अँगलने बघितलं वेगळी दिसते. आणि मग तुम्हाला विचार, म्हणजे डायरेक्टर्स किंवा कॅमेरा पर्सन विचार कसा करतात की कुठल्या अँगलने कॅमेरा लावला की कुठलं कॅरेक्टर जास्त उठून दिसेल, आणि असा किती म्हणजे त्यांना विचार करायला लागतो हे आपल्याला तिथे गेल्यानंतर कळतं. त्या व्यतिरिक्त ना त्या चौथ्या मजल्यावर त्यांनी आणखीन एक खूप छान गोष्ट केली आहे, ती म्हणजे अर्थात सिनेमा आहे तो. म्हटल्यानंतर तांत्रिक गोष्टींबरोबर आपल्याला ज्या गोष्टींमध्ये फारच रस असतो ते म्हणजे सिनेनटनट्यांचे फोटो. तर सरसकट जे फोटो बघायला आपल्याला मिळत नाहीत असे फोटो तुम्हाला तिथे खूप जुन्या जुन्या नट्यांचे किंवा नटांचे तुम्हाला तिथे जाऊन बघायला मिळतील. त्यांचीही थोडीफार माहितीही त्यांनी तिथे दिलेली आहे. आणि त्याच्याबरोबर म्हणजे हे असे सगळे चार मजले बघून झाले ना की थोडंसं दमायला होतं, कारण आपल्याला एवढ्या गोष्टी एकदम बघण्याची सवय नसते आणि आपण फार मजेमजेत बघतो, आपल्याला पत्ता लागत नाही आपले 2-3 तास तिथे कसे जातात. आणि तिथे बघून बाहेर पडल्यानंतर एक खूप छान समाधानही मिळतं. म्हणजे एक आपल्याला असं तुम्हाला कधी अनुभवता आलं आहे का की एखादं काम करताना आपल्याला खूप कष्ट पडतात पण ते काम झाल्याचं समाधान मिळतं, तशा तऱ्हेचं समाधान तुम्हाला ते म्युझियम बघितल्यानंतर मिळेल असं मला वाटतं. आणि तिथे बाहेर आल्यानंतर असं तुम्हाला एखादा काय म्हणतात, तिथे फोटो काढणं अलाउड नाही आहे, पण तिथे त्यांनी आय लव्ह सिनेमा असं काय म्हणतात ते
असं उभं केलेलं आहे. सो तिथे तो ॲक्च्युली फोटो स्पॉट आहे, तर तुम्ही तिथे उभं राहून फोटो काढू शकता आणि एक तुमची काय आठवणी गोळा करू शकता. पण मी जेव्हा तिथे गेले ना, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे त्या गुलशन महल या इमारतीमध्ये, तुम्हाला माहीत असेल तर हरिश्चंद्राची फॅक्टरी एक असा सिनेमा आला होता 2010-11 सुमारास, तर तो सिनेमा जो आहे तो त्या परिसरात चित्रित केला गेला आहे. म्हणजे तिथे तुम्ही जर हरिश्चंद्राची फॅक्टरीचे फॅन असाल आणि तुम्ही तो जर सिनेमा 2-3 वेळा बघितला असेल, तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर ते आठवणार की अरे हो, ह्या ठिकाणी ह्या दालनात त्यांनी अमुक एक सीन शूट केला आहे, किंवा इथून अशी ती बग्गी येते आणि मग कॅमेरा येतो, किंवा हे म्हणजे असे 2-3 सीन्स आहेत हरिश्चंद्राच्या फॅक्टरीमधले. ते मला तिथे गेल्यानंतर प्रकर्षाने आठवलं, अरे हां, इथे हरिश्चंद्राच्या फॅक्टरीचं शूटिंग झालं असेल. आणि म्हणजे मला कन्फर्मेशन नाही मिळालं, पण मला जितकं आठवलं आणि जेवढं माझं ऑब्झर्वेशन आहे त्याप्रमाणे त्या ठिकाणी हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमाचं चित्रीकरण झालं असावं असं मला वाटतं. आणि ते खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. एक तर म्युझियम आहे सिनेमाचं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथे ज्या सिनेमाचं तिथे शूटिंग झालं आहे त्या ठिकाणी पण जायला, म्हणजे आपल्याला असं सहसा मिळत नाही ना, ह्या ठिकाणी अमुक एका सिनेमाचं शूटिंग झालं आहे, हे आपल्याला फार कमी ठिकाणी जाऊन बघायला मिळतं. पण तिथे गेल्यानंतर ते बघायला मिळाल्यानंतर खूप एक वेगळं छान समाधान मिळतं. आणि त्या व्यतिरिक्त आता मला तुम्हाला मेन गोष्ट सांगायची म्हणजे त्याचं टायमिंग आणि तिकीटं आहेत, म्हणजे ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला बघायला मिळत नाही. सो मी आत्ता त्यांची एक वेबसाईट पण आहे, त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही कसं जायचं हे पण बघू शकता. पण माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला जर तिथे कंबाला हिलला जायचं असेल तर रेल्वे स्टेशन सगळ्यात कुठलं जवळचं आहे तर ग्रँड रोड, पण तेही अर्धा तास लांब आहे. आणि मेट्रो स्टेशन तुम्ही म्हणाल तर ते आहे परत ग्रँड रोड मेट्रो स्टेशनलाच तुम्हाला उतरावं लागतं, पण तिथूनही तुम्हाला बस घ्यावी लागते आणि तुम्हाला कंबाला हिलला गुलशन महलला उतरावं लागतं. ॲक्च्युली गोदरेज चौकात उतरावं लागतं केम्स कॉर्नरला, आणि तिकडनं तुम्ही चौकशी करत करत कंबाला हिल गुलशन महलपर्यंत पोहोचू शकता. सो मला विचाराल तर थोडंसं ऑड लोकेशन आहे, पण खरोखर म्हणजे लोकेशन जरी ऑड असलं तरी तिथे गेल्यानंतर येणारी जी मजा आहे ती खरोखर म्हणजे ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही किती छान वाटतं तिथे गेल्यानंतर. आणि आत्ता मी त्यांच्या वेबसाईटवर जाऊन जेव्हा तिकिटाचे दर बघितले ते असे होते की 13 वर्षाच्या मुलांपर्यंत 40 रुपये तिकीट आहे आणि 13 जास्त वय असलेल्या मंडळींसाठी 165 रुपये तिकीट आहे. तर ही होती आपली नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाबद्दलची माहिती. तुम्ही कधीही इंटरनेटवर सर्च करू शकता, त्यांची वेबसाईट मिळेल, तिथे तुम्हाला आणखी अंदाज येईल की तिथे काय काय तुम्हाला बघायला मिळू शकतं. आणि त्यांच्या मी सुट्टीचे दिवस त्यांचे सांगितले, सोमवार आणि सार्वजनिक सुट्ट्यांना बंद असतं, पण इतर वेळेला मंगळवार ते रविवार या वेळामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 6 तुम्हाला नक्की या ठिकाणी जाऊन अधिक माहिती मिळवता येऊ शकते, तुम्ही ते जाऊन त्याचा आनंद घेऊ शकता. तर मला विचाराल तर खरोखरच तिथे जायला हवं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला फोनवरूनही चौकशी करता येऊ शकते. मी आणखीनही या गोष्टीबद्दल खरं बोलू शकते, पण आपल्या कार्यक्रमाची पुन्हा एकदा वेळ संपत आलेली आहे. तर आता जाता जाता तुम्हाला एक छान गाणं ऐकवते आणि आपण पुन्हा नंतर भेटतच राहू. तोपर्यंत मी ह्या कार्यक्रमामधनं तुमची अनुमती घेते.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM रेनबो सेवा. आणि एक निवेदन आहे, शेतकरी बांधवांनो, शेतीशी निगडीत प्रश्नांची थेट उत्तरे मिळवण्याची सुवर्णसंधी घेऊन येत आहोत. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित हॅलो फार्मर्स या थेट फोन इन कार्यक्रमातून सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 संध्याकाळी 7:30 वाजता मत्स्य सहकारी संस्था या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर शिवाजी अरगडे. तुमचे प्रश्न थेट तज्ज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या. कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245151434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करू शकता. हॅलो फार्मर्स सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. चला संवाद साधूया आणि शेती अधिक सक्षम बनवूया.

नमस्कार, मी विजया सहजराव. ऐकूयात काही ठळक घडामोडी. सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे, असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकेत ॲशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खाजगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं CBIला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदंबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. चिनी तैपेईच्या ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला कॅनडाच्या व्हिक्टर लायकडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असल्याचं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय स्टार रेटिंग प्रणालीचा प्रारंभ।

0: इस्रायलमध्ये रोजगारासाठी राज्यातील 60 बांधकाम कामगारांची पहिली तुकडी उद्या होणार रवाना. पीएम सूर्यघर योजनेत नागपूर परिमंडळानं गाठला 500 मेगावॅटचा टप्पा. आणि अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. सध्याच्या 7 ते 8 आर्थिक वृद्धी दरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत आहे असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांनी केलं. अमेरिकन अॅशविले इथं G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचे ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. या परिषदेत सहभागी झालेल्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अजय बंगा यांची भेट घेतली. भारतात बहुस्तरीय गुंतवणूक हमी आणि इतर महत्वाच्या मुद्द्यांवर यावेळी चर्चा झाली. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- श्रेणीत आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खासगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेत झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनात म्हटलंय. भारतीय अर्थव्यवस्थेनं 60% जास्त उच्च वाढीचा दर कायम राखला आहे. सरकारनं उत्पादकता वाढ आणि आर्थिक विकासाकरता अनुकूल धोरणांची सातत्यानं अंमलबजावणी केली आहे याची नोंद या निवेदनात घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय स्टार रेटिंग प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. एकात्मिक डॅशबोर्डमुळे विविध आरोग्य योजनांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध होऊन डेटा आधारित निर्णय घेणं सुलभ होणार आहे. 104 कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद, रुग्णांचा पाठपुरावा आणि तातडीच्या प्रकरणांवर कार्यवाही केली जाणार आहे. रुग्णालयांच्या स्टार रेटिंगमध्ये सेवा, कर्मचारी, औषध पुरवठा, स्वच्छता आणि रुग्णांच्या अभिप्रायासह विविध निकषांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 103 कुशल बांधकाम कामगारांपैकी 60 जणांची पहिली तुकडी उद्या इस्रायलला रवाना होणार आहे. भारत आणि इस्रायल सरकारच्या समन्वयातून राबवण्यात येणाऱ्या उपक्रमात प्लास्टरिंग, सिरेमिक टाइलिंग, फ्रेमवर्क आणि आयर्न बेंडिंग या 4 व्यवसायातील कामगारांची निवड झाली आहे. कामगारांना इस्रायलमध्ये दरमहा सुमारे 2 लाख रुपये वेतन, वैद्यकीय सुविधा आणि सुरक्षित रोजगार मिळणार असल्याची माहिती केंद्रीय कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली. राज्यातील सुमारे 4 लाख नोंदणीकृत बांधकाम कामगारांची छाननी करून 997 उमेदवारांची निवड करण्यात आली होती. वैद्यकीय, पोलीस आणि अन्य पडताळणीनंतर 783 उमेदवारांना अंतिम मान्यता मिळाली असून त्यांना टप्प्याटप्प्यानं इस्रायलला पाठवण्यात येणार आहे. पहिल्या तुकडीतील कामगार तेल अवीव इथं कार्यरत होणार आहे. केंद्र सरकारच्या सॉफ्ट लोन योजनेच्या धर्तीवर राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा करण्यासाठीचा प्रस्ताव तात्काळ मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले आहे. राज्यातल्या सहकारी साखर कारखान्यांसाठी पतपुरवठा आणि कारखान्यातली संलग्न उत्पादनं याबाबत धोरण ठरवण्यासाठी आज मुंबईत झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. आगामी गाळप हंगामात पूर्वतयारीसाठी आणि ऊस उत्पादकांना FRP रक्कम वेळेवर देता यावी याकरता सॉफ्ट लोनची मदत होईल असं त्या म्हणाल्या. नेपाळमधल्या आकस्मिक पुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर गेली असून ओळख पटलेले मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अद्याप 911 मृतदेहांची ओळख पटलेली नाही. जवळपास 4000 जास्त अजूनही बेपत्ता आहे. दरम्यान 11 जणांचं बचाव पथक आणि 5.5 टन औषधं घेऊन भारताचं 5वं मदत पथक विमानानं काठमांडू इथं पोहोचल्याची माहिती नेपाळमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडळानं पीएम सूर्यघर मोफत बिजली योजनेअंतर्गत 501.01 मेगावॅट स्थापित सौर क्षमता गाठत राज्यात अव्वल स्थान कायम ठेवलंय. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील 1,31,249 ग्राहकांनी रुफटॉप सौर प्रकल्प बसवले आहे. यापैकी नागपूर जिल्ह्यात 418.63 मेगावॅट तर वर्धा जिल्ह्यात 82.38 मेगावॅट सौर क्षमता निर्माण झाली आहे. या योजनेअंतर्गत 119,267 ग्राहकांच्या खात्यात 927.84 कोटी रुपयांचं अनुदान जमा झालंय. रुफटॉप सौर प्रकल्पामुळे ग्राहकांना वीज बिलात मोठी बचत होण्यासोबतच अतिरिक्त वीज महावितरणला विकण्याची संधी मिळते आहे. गोंदियात ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी धरणं देत निषेध मोर्चा काढला.

जळगाव जिल्ह्यात ग्रामसेवक प्रल्हाद पाटील यांचा ग्रामसभेदरम्यान झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात जिल्ह्यातले 300 हून अधिक नियमित आणि कंत्राटी ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले होते. वाशिममध्ये देखील अशाच प्रकारचा मोर्चा काढण्यात आला. ग्रामसभांदरम्यान धमकी, शिवीगाळ आणि मारहाणीच्या घटनांचा निषेध करत महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेनं वाशिम जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मूक मोर्चा काढला. ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना सुरक्षा, ग्रामसभांची संख्या कमी करणं, वर्षातून एक सर्वसमावेशक ग्रामसभा आणि डिजिटल ग्रामसभेला कायदेशीर मान्यता देण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ग्रामसभांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेनं दिलाय. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वरिष्ठ श्रेणीमध्ये पदोन्नती देण्यासंदर्भातील प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्या मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. आज मंत्रालयात सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत वर्धा तसंच नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संबंधित विविध प्रशासकीय विषयांचा आढावा घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अमरावती विभागीय मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2027 10वी आणि 12वी परीक्षेसाठी नवीन परीक्षा केंद्रांना अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज विक्री आणि स्वीकारण्याचा कालावधी 1 ते 30 सप्टेंबर असून अर्जाची किंमत 1000 रुपये आहे. 30 सप्टेंबरनंतर प्राप्त अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचं विभागीय सचिव प्रिया देशमुख यांनी कळवलं आहे. आदिवासी विकास विभागाच्या अमरावती अपर आयुक्त कार्यालयाअंतर्गत शासकीय आश्रमशाळातील 468 शिक्षक पदांची भरती पवित्र पोर्टलद्वारे सुरू आहे. या भरतीतील शिफारसप्राप्त 296 उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी 3 ते 5 सप्टेंबर दरम्यान अमरावती इथं होणार आहे. सर्व शिफारसप्राप्त उमेदवारांनी संकेतस्थळावरील सूचना तपासून कागदपत्र पडताळणीला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान. पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज प्रादेशिक हवामान विभागानं मुसळधार पावसाचा इशारा दिला असून उद्या देखील नागपूर, भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट कायम राहणार आहे. उद्या अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याशिवाय उद्या संपूर्ण विदर्भात वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता आहे. आगामी काही तासांमध्ये वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती तरुणांना व्हावी आणि त्यातून त्यांनी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या या उद्देशानं आयोजित प्रशिक्षणाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराकडे वळावं असं आवाहन उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी केलं आहे. एमएसएमई आणि विकास कार्यालयाच्या वतीनं सेंट्रल इंडिया कॉलेज ऑफ फार्मसी लोणारा इथं आयोजित 6 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. मुलींनी स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतनं दुसऱ्या फेरीत प्रवेश केलाय. चीनी तैपेई ची यू जेनला त्यानं 21-16, 21-15 असं हरवलं. लक्ष्य सेनला मात्र कॅनडाच्या विक्टर लाय कडून पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांची जोडी थायलंडच्या जोडीला पराभूत करून पुढच्या फेरीत गेली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिचा मृत्यू प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश आज मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले आहे. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कोणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सध्याच्या 7 ते 8% वृद्धीदरापेक्षा जास्त वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेत असल्याचं जागतिक बँकेच्या अध्यक्षांचं प्रतिपादन. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालय स्टार रेटिंग प्रणालीचा प्रारंभ. इस्रायलमध्ये रोजगारासाठी राज्यातील 60 बांधकाम कामगारांची पहिली तुकडी उद्या होणार रवाना. पीएम सूर्य घर योजनेत नागपूर परिमंडळानं गाठलं 500 मेगावॅटचा टप्पा आणि अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती परख सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. SIR अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश. आणि दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची चौकशी CBIकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड, एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्र आणि रुग्णालयांच्या स्टार रेटिंग प्रणाली या 3 महत्वपूर्ण उपक्रमांचा प्रारंभ मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आला. राज्यातल्या आरोग्यविषयक माहितीचं केवळ संकलन न करता तिचा लोकहितासाठी वापर व्हावा या उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून नागरिकांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी विभागानं काम करावं असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांसाठी सध्या 40 अधिक स्वतंत्र पोर्टल कार्यरत आहेत. या पोर्टलवरची महत्वाची माहिती एकत्रित करून एकाच व्यासपीठावर उपलब्ध करण्यासाठी एकात्मिक आरोग्य डॅशबोर्ड विकसित केलं आहे. एकात्मिक आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून 104 कॉल सेंटरचं सुसूत्रीकरण केलं आहे. नागरिकांकडून येणारे फोन कॉल्स तसंच आरोग्य विभागाकडून केल्या जाणाऱ्या संपर्क कॉल्सचंही नियोजन या केंद्रातून होणार आहे. राज्यातल्या शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या सेवांचं प्रमाणीकरण आणि गुणवत्ता वाढ करण्यासाठी स्टार रेटिंग प्रणाली सुरू केली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना रुग्णालयांमध्ये उपलब्ध सेवांची सर्वसमावेशक माहिती घरबसल्या मिळेल. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्यासाठी विनावाहक बस सेवेला प्राधान्य देण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. ते ST महामंडळाच्या मुख्यालयात उत्पन्न वाढीच्या अनुषंगानं बोलावलेल्या आढावा बैठकीत बोलत होते. एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी पारंपरिक कार्यपद्धतीच्या चौकटीबाहेर जाऊन नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत असे निर्देश सरनाईक यांनी यावेळी दिले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता कुलपती पदक प्रदान केलं जाणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देववर्मा यांच्या पुढाकारानं सुरू केल्या जात असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते 3 विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी 10,00,000 रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश आज मुंबईत लोकभवन इथं प्रदान करण्यात आला. कुलपती पदक हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरतं मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाची, नेतृत्व गुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारं असावं अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली. राज्यातल्या शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी राज्य सरकार चला शाळेत जाऊया हे अभियान सुरू करणार आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा दत्तक देऊन त्यांना तिथल्या शाळांची पाहणी करण्याची जबाबदारी दिली आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. बीड ते पुणे रेल्वेसाठी आवश्यक असलेल्या तंत्रज्ञान आणि सुरक्षाविषयक चाचण्या पूर्ण झाल्या असून येत्या 17 सप्टेंबरला ही गाडी धावणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज मुंबईत घेतलेल्या बैठकीत हे आदेश दिले. बीडपासून मुंबईपर्यंतच्या रेल्वेमार्गाच्या आवश्यक त्या चाचण्या लवकरात लवकर करण्याच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी यावेळी केल्या. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी S. Chokkalingam यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्यासोबतच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तीकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असेल तर त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा
आढावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्राबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रावर घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतले नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्र स्वीकारावं असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत प्रारूप मतदार यादीत मोठ्या संख्येनं मतदारांची नावं वगळली गेली आहेत, त्यावर दावे हरकती दाखल करण्यासाठी पुरेसा कालावधी द्यावा अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ही मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवावी अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅडव्होकेट संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या EIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान हिच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश

आज मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला दिले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह राजेभोसले यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळी दिशाचे वडील सतीश सालियन यांचा जबाब नोंदवण्यासाठी आणि तक्रार दाखल करण्यासाठी एका वरिष्ठ आणि अनुभवी अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयानं सीबीआयला दिले. मात्र तपासादरम्यान सबळ पुराव्यांशिवाय कुणालाही आरोपी मानलं जाणार नाही असंही न्यायालयानं स्पष्ट केलं. दिशा सालियान हिचा 8 जून 2020 रोजी मुंबई उपनगरातल्या एका निवासी इमारतीच्या 14व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केल्याचा तसंच आपली दिशाभूल करत आत्महत्येचा निष्कर्ष स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. अवैध जात प्रमाणपत्र सादर केल्यामुळे नगरसेविका पद रद्द करण्याच्या महापालिका आयुक्तांच्या आदेशांना आव्हान देणारी माजी महापौर विशाखा राऊत यांची याचिका आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली. ज्या अधिकाऱ्यानं राऊत यांना जात प्रमाणपत्र जारी केलं होतं त्याला तसे अधिकार नसल्याचं सांगत पालिका आयुक्तांनी राऊत यांचं पद रद्द करून 6 वर्षांच्या निवडणूक अपात्रतेची अधिसूचना जारी केली होती. काँग्रेस संघटनेचा विस्तार करण्याचं आणि काँग्रेसच्या विचारांशी ठाम बांधिलकी ठेवून जनतेला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करण्याचं आवाहन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलं आहे. ते आज नाशिक इथं काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते यावेळी उपस्थित होते. काँग्रेसच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेचा भाग म्हणून हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केलं होतं. राहुल गांधी यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकासह दिली. त्यानंतर त्यांनी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यात सोबत असल्याची ग्वाही दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि 25 वर्षांच्या सेवा कालावधीनिमित्त शिवसेना 25 राज्यात रुग्णवाहिका देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नवी दिल्ली इथं विविध राज्यांच्या शिवसेना राज्यप्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शिवसैनिकांनी शिक्षण, रोजगार अशा अनेक मूलभूत मुद्द्यांवर प्रभावीपणे काम करावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आंदोलन केलं. या आंदोलनात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रिया सुळे तसंच मुंबईतले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पालघर जिल्ह्यात वसई तालुक्यामधल्या मौजे मोरी इथल्या अनधिकृत बांधकामं आणि अतिक्रमणाविरोधात महसूल प्रशासनानं कारवाई करत 574 अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त केलीत. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं श्री गणेशा आरोग्याचा हा उपक्रम राबवला जाईल अशी घोषणा महापौर ऋतू तावडे यांनी काल केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 3 सेवांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. मुंबई, पुणे आणि नागपूर विद्यापीठात कुलपती पदक सुरू करण्याची राज्यपालांची घोषणा. एसआयआर अंतर्गत हरकती आणि दाव्यांची नोटीस दूरध्वनी तसंच व्हॉट्सअपद्वारे पाठवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारने फेटाळला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद। अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती। आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 1100 वर, सुमारे 5000 जण अजूनही बेपत्ता। आणि आता बातम्या विस्तारानं। यंदाचा जीडीपी वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळून लावला आहे। गेल्या वर्षी सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या आकड्यांसाठी 2011-2012 हे आधार वर्ष होतं। यंदा फेब्रुवारी मध्ये सरकारनं 2022-2023 हे आधार वर्ष स्वीकारल्यानं हे बदल झाल्याचं केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे। देशाचा आर्थिक वृद्धिदर मोजण्यासाठी वापरलेली पद्धत योग्य असल्याचा केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयानं म्हटलं आहे। गेल्या वर्षीचा आर्थिक वृद्धिदरामध्ये सुधारणा करणं किंवा इतर गोष्टी सुधारित सांख्यिकी माहिती दर्शवतात, आर्थिक वृद्धिदर वाढवून दाखवण्यासाठी हे बदल केलेले नाहीत, असं मंत्रालयानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे। सध्याच्या 7-8% आर्थिक वृद्धिदरापेक्षा जास्तीची वाढीची क्षमता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये आहे, असं प्रतिपादन जागतिक बँकेचे अध्यक्ष

अजय बंगा यांनी केलं आहे. अमेरिकन ॲशविले इथे G20 देशांच्या अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या परिषदेच्या वेळी ते बोलत होते. जागतिक स्तरावरचं ऊर्जा संकट, अनिश्चित व्यापार तसंच एल निनोचा परिणाम अशा अनेक गोष्टींमुळे भारताच्या आर्थिक कामगिरीवर परिणाम झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आत्ताची वाढ ही भारताच्या क्षमतेची चुणूक आहे असंही त्यांनी सांगितलं. JCRA या जपानच्या पतमानांकन संस्थेनं भारताचं सार्वभौम मानांकन BBB+ वरून सुधारून A- या श्रेणीमध्ये आणलं आहे. भारताची भक्कम आर्थिक वाढ, मजबूत खासगी खरेदी आणि सार्वजनिक गुंतवणूक तसंच वित्तीय प्रणालीच्या सुदृढतेमध्ये झालेल्या सुधारणांच्या पार्श्वभूमीवर हे मानांकन सुधारलं असल्याचं JCRAच्या अधिकृत निवेदनामध्ये म्हटलं आहे. साहसी क्रीडांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांना दिले जाणारे तेनसिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2024 जाहीर झाले आहेत. 8,000 मीटर उंचीची 5 शिखरं एकाच हंगामामध्ये सर करणारी बलजीत कौर, ऑक्सिजन सपोर्ट विना माउंट एव्हरेस्ट सर करणारा पहिला भारतीय गिर्यारोहक स्काल्झांग रिंगझिन यांना अनुक्रमे जमिनीवरच्या आणि आकाशातल्या साहसाकरता हा पुरस्कार मिळणार आहे. दिव्यांग जलतरणपटू रिमो सहा याला पाण्यातल्या साहसाबद्दल तर इंडो तिबेटियन पोलीस सेवेतून निवृत्त झालेले स्कीइंग पटू शिवप्रसाद चमोली यांना आयुष्यभराच्या कामगिरीसाठी या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 15 लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असं पुरस्काराचं स्वरूप असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते इतर क्रीडा पुरस्कारांच्या बरोबरच हे प्रदान करण्यात येणार आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकली असा युक्तिवाद एकनाथ शिंदे यांचे वकील नीरज कौल यांनी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये केला. शिवसेना पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह यासंदर्भातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या वकिलांच्या अंतिम युक्तिवादाला आज सुरुवात झाली. लोकशाही पद्धतीनं पक्ष चालवावा यासाठी निवडणूक आयोगानं इतर अनेक पक्षांप्रमाणे शिवसेनेलाही सूचना केल्या, त्या बाळासाहेबांनी मान्य केल्या. पण 2018 अचानक पक्षाच्या घटनेमध्ये बदल झाले आणि पक्षप्रमुखाच्या हातामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकार गेल्याचा दावा कौल यांनी केला. ही घटना पक्षानं निवडणूक आयोगाला सादर केली नाही असंही ते म्हणाले. तत्कालीन शिवसेनेनं विरोधी विचारांच्या पक्षांसोबत युती केल्यानं पक्षात असंतोष वाढला आणि फूट पडली आणि आम्ही मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असं कौल यांनी युक्तिवादादरम्यान सांगितलं. या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षणातून एकही पात्र मतदार वगळला जाणार नसल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी स्पष्ट केलं आहे. हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी संबंधितांना नोटीस बजावण्याबरोबरच दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सुनावणीला उपस्थित राहण्याचं आवाहन करावं. संबंधित व्यक्तींकडून प्रतिसाद मिळाला नाही तर आदेशाची प्रत त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावी. संबंधित व्यक्तीला सुनावणीला उपस्थित राहण्यात अडचण असल्यास त्यांच्या नातेवाईकांना सुनावणीला उपस्थित राहून नागरिकत्वाचा पुरावा सादर करण्याची मुभा द्यावी असे निर्देश चोक्कलिंगम यांनी दिले आहेत. नागरिकांना बदललेल्या मतदान केंद्रांबाबत माहिती मिळावी यासाठी सुनावणीची शिबिरं शक्यतो नवीन मतदान केंद्रांवरती घ्यावीत. यामुळे नागरिकांना नवीन मतदान केंद्र शोधताना होणारा संभ्रम टाळता येईल. दुसऱ्या टप्प्यात केवळ नागरिकत्व आणि इतर कागदपत्रांची पडताळणी करावी. नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोगानं निश्चित केलेल्या कागदपत्रांच्या यादीतील नागरिकांकडे उपलब्ध असलेले कागदपत्रे स्वीकारावीत असे निर्देश देखील त्यांनी दिले आहेत. भविष्यात लढण्यासाठी काँग्रेसला तळागाळात संपर्क साधून त्यांच्या समस्या सोडवणारी
तरुणांची फळी अपेक्षित असल्याचं लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथे काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या 10 दिवसांच्या निवासी प्रशिक्षण शिबिराच्या समारोप प्रसंगी बोलत होते. ही फळी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असली पाहिजे असं ते म्हणाले. त्यादृष्टीनं त्यांनी आज जिल्हाध्यक्षांना जिजित्सू मार्शल आर्ट्सची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. केंद्र सरकारचं परराष्ट्र धोरण अयशस्वी ठरलं आहे. आपण अमेरिकेच्या दबावाखाली वागत असून सरकारकडे कोणतीही स्पष्ट भूमिका नाही अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधी यांनी नाशिक पुणे छत्रपती संभाजीनगर नागपूर इथल्या आंदोलनकर्त्या आदिवासी विद्यार्थिनींशीही संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या या लढ्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नेमणूक झाली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पश्चिम हवाई दलाचं नेतृत्व मिश्रा यांनी केलं होतं. या कामगिरीसाठी त्यांना सर्वोत्तम युद्ध सेवा पदक देखील मिळालं आहे. 39 वर्षांच्या सेवेनंतर ते गेल्या एप्रिलमध्ये सेवानिवृत्त झाले. या पदासाठी 5,585 अर्ज आले होते. विविध निकषांवर त्यातल्या 16 जणांच्या मुलाखती झाल्या होत्या. नेपाळमध्ये अकस्मात आलेल्या पुरानं आतापर्यंत 1,127 लोकांचा बळी घेतल्याचं निष्पन्न झालं असून अजूनही 4,900 लोक बेपत्ता आहेत. पाऊस आणि राडारोडा यामुळे बचाव कार्यामध्ये अडचणी येत आहेत. पुराचं संकट वातावरणातल्या बदलामुळे ओढवल्यानं हा मुद्दा आंतरराष्ट्रीय समुदायासमोर प्रामुख्यानं मांडायला हवा असं नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांनी म्हटलं आहे. इजिप्तमध्ये आज झालेल्या बस अपघातात 22 जण मृत्यूमुखी पडले तर 28 प्रवासी जबर जखमी झाले आहेत. प्रवाशांमध्ये जॉर्डनच्या नागरिकांचाही समावेश आहे. दक्षिण सिनाई प्रांतामध्ये हा अपघात घडला. अमेरिकेच्या कुवेतमधल्या लष्करी तळावर आणि जॉर्डनमधल्या दर्यावर्दी शिबिरावर हल्ला केल्याचा दावा इराणनं केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की इराकमधली अमेरिकेची बलूनमार्फत गस्तीची यंत्रणाही त्यांनी उद्ध्वस्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. यंदाचा GDP वाढलेला दाखवण्यासाठी गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीचे आकडे कमी केल्याचा दावा केंद्र सरकारनं फेटाळला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली पक्षातली लोकशाही व्यवस्था उद्धव ठाकरे यांनी बदलून टाकल्याचा एकनाथ शिंदे यांच्या वकिलांचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद. अयोध्येच्या राम मंदिर न्यासाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर निवृत्त एअर मार्शल जितेंद्र मिश्रा यांची नियुक्ती आणि नेपाळमध्ये महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1,100 सुमारे 5,000 जण अजूनही बेपत्ता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनलवर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.
3: Well, just before the break, you heard Sarah Brightman. That was a request for Eden. And here's moving on to a 90s track now. Again, a request for Madonna with Ray of Light. And you know what really makes this song special? It's a combination of euphoria and spirit. This is Madonna with Ray of Light.

0: देवी भुवन हा नेपियन्सी रोडवरचा शेवटचा महाल. हा महाल मागे टाकून आपण पुढे उत्तरेकडे चालत राहिलो की साधारण 400 मीटर अंतरावर नेपियन्सी रोड संपतो आणि पुढे महालक्ष्मी मंदिरावरून हिरापन्ना शॉपिंग सेंटर पर्यंत जाणारा वॉर्डन रोड सुरू होतो. या रस्त्यावर एकूण 4 रॉयल प्रॉपर्टीज होत्या.
1: बडोद्याच्या लक्ष्मी विलास पॅलेसच्या धर्तीवर बांधण्यात आलेला नेपियन्सी रोडवरचा जय महाल पॅलेस हा भव्य राजमहाल बडोद्याचे महाराज सर तिसरे सयाजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीत बांधण्यात आला होता.
2: श्रोतेहो, मुंबईतल्या राजमहालांची गोष्ट अवश्य ऐका स्वानंद केतकर आणि यशश्री उपासनी यांच्याकडून. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत FM रेनबो चॅनल वर सकाळी 7:30 आणि अस्मिता वाहिनीवर सकाळी 9:00. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर दोन्ही वेळेला. आणि हो, आकाशवाणी मुंबईच्या युट्यूब चॅनल वर हा कार्यक्रम आपण कधीही ऐकू शकता. अवश्य ऐका अज्ञात मुंबई.

4:04 और 9 सेकंड हुए हैं। शुरू करते हैं प्रोग्राम सारे गामा।

0: गारे गारे
1: ये जरा बड़ा जी
0: गारे गारे
1: ये सूर बदल
0: ओ गारे गारे
1: ये हमको बटला
0: गारे गारे
1: ये सूर की तरह जी ये सूर ये इन्ना

नमस्कार श्रोतेहो, आजच्या या मंगल प्रभाती आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप, आणि सोबत आहे मी तुमची सखी पाणिनी.

आज आपण श्रवण करणार आहोत दासबोधातील 6व्या दशकातील पहिला समास. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत दासबोध. दशक 6वा. देवशोधन. समास पहिला. देवशोधन. श्रीराम समर्थ. चित्त सूचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊनी बैसावे, निमिष एक, कोणी येके ग्रामी अथवा देसी, राहणे आहे आपणासी, न भेटता तिथल्या प्रभूसी सौख्य कैचे, म्हणवनी ज्यास जेथे राहणे, तेणे त्या प्रभूची भेटी घेणे, म्हणिजे होय श्लाघ्यवाणी सर्व काही, प्रभूची भेटी न घेता तेथे कैची मान्यता, आपुले महत्व जाता वेळ नाही, म्हणवनी रायापासूनी रंक, कोणीतरी येक नायक, त्यास भेटणे हा विवेक, विवेकी जाणती, त्यास न भेटता त्याचे नगरी, राहता धरितील बेगारी, तेथे न करिता चोरी आंगी लागे. श्री समर्थ म्हणतायत की आता चित्त एकाग्र करून ते जे सांगतायत ते हृदयात धरून ठेवा, एक क्षणभर सावध होऊन बसा. आपल्याला कुठेतरी एखाद्या गावात किंवा देशात राहायचं असेल आणि आपण त्या गावाच्या वा देशाच्या प्रभूला, जो कोणी अधिपती तिथला असेल किंवा वरिष्ठ अधिकारी असेल, त्याला जर भेटलो नाही तर आपल्याला सुख कसं लाभेल. म्हणून ज्याला जिथे राहावयाचं असेल त्याने तिथल्या मुख्य अधिकाऱ्याची भेट घ्यावी, म्हणजे सर्व काही सुरळीत होते. मुख्याधिकाऱ्याची भेट घेतली नाही तर तिथे आपल्याला कोणी मानणार नाही आणि मग आपले महत्त्व नाहीसे व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून राजापासून रंकांपर्यंत जो कोणी तेथील नायक असेल त्याला भेटावे, यातच शहाणपण असेल असे विचारी लोक जाणतात. त्याला न भेटता त्याच्या नगरात राहिलं तर धरून नेऊन वेट बिगारायला लावतील किंवा चोरी केली नसतानाही चोरीचा आरोप धरतील. आता समर्थ हे जे सांगतायत ते केवळ गावाच्या किंवा देशाच्या प्रभूला असं त्यांनी या श्लोकांमध्ये जरी सांगितलं असलं तरी आत्ताच्या काळात ते आपण जिथे जिथे जाऊ, नोकरीसाठी जाऊ किंवा इतर कोणत्याही कामासाठी जाऊ, तर तिथे जी मुख्य व्यक्ती असेल तिला आपण पहिल्यांदा भेटलं पाहिजे, हे सुद्धा इथे लागू पडतं आहे.

त्यासन भेटता त्याचे नगरी, राहता धरितील बेकारी, तेथे न करिता चोरी आंगी लागे, या कारणी जो शहाणा तेने प्रभूसी भेटावे जाणा, ऐसे न करिता दैन्यवाणा संसार त्याचा। ग्रामी थोर ग्रामाधिपती, त्याहूनी थोर देशाधिपती, देशाधिपतीहूनी थोर नृपती, थोर जाणावा। राष्ट्राचा प्रभू तो राजा, बहुराष्ट्र तो महाराजा, महाराजांचाही राजा तो चक्रवर्ती। एक नरपती एक गजपती, एक हयपती एक भूपती, सकळांमध्ये चक्रवर्ती थोर राजा। असो ऐसिया समस्ता एक ब्रह्मा निर्माण करता, त्या ब्रह्मयासही निर्मिता कोणा आहे। ब्रह्मा विष्णु आणि हर त्यांची निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना येतने। समर्थ सांगतायत की जो शहाणा असेल त्याने मुख्याधिकाऱ्याला भेटावं, नाही तर मग त्यांना अर्थातच नाना संकटांना तोंड द्यावी लागतात। तर एखाद्या गावात ग्रामाधिकारी हा श्रेष्ठ असतो, त्यापेक्षाही अधिक श्रेष्ठ असतो देशाधिपती, आणि त्याच्यापेक्षाही राजा वरिष्ठ। ज्या काळात समर्थांनी हे लिहिलं त्या काळात ही राजेशाही पद्धती होती। राष्ट्राचा जो प्रभू त्यास राजा म्हणतात, अनेक राष्ट्रांचा अधिपती असेल त्याला महाराजा म्हणतात, आणि महाराजांचाही जो राजा त्याला चक्रवर्ती असं म्हणतात। एक नरपती गजपती, तर एखादा हयपती, तर कोणी भूपती, आणि या सर्वांमध्येही श्रेष्ठ राजा असतो तो चक्रवर्ती। असो अशा सर्वांचा निर्माणकर्ता एक ब्रह्मदेवच असतो, आणि त्याचाही निर्माता कोण आहे? तर समर्थ म्हणतायत की ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो त्यांच्यापेक्षा थोर असतो। त्या परमेश्वराची नाना प्रयत्नांनी आपण ओळख करून घ्यावी।